श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284994433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर शिरोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलं

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलं

श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत आणि ऐकत आहात शुभदिन आयोरे। 9 मे हा दिवस भारताच्या शौर्य आणि त्यागाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, महाराणा प्रताप जयंती। तारखेनुसार मेवाडचे महान योद्धा आणि स्वाभिमानाचे प्रतीक महाराणा प्रताप यांचा आज जन्मदिवस। त्यांनी आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी कधीही तडजोड केली नाही। गोपाळकृष्ण गोखले जयंती, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील मवाळ विचारसरणीचे नेते आणि महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची आज जयंती। तर पुण्यतिथी ताराबाई मोडक, भारतात बालशिक्षणाची पायाभरणी करणाऱ्या, बालशिक्षणाच्या माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताराबाई मोडक यांची आज पुण्यतिथी। आणि आजची बोधकथा, महाराणा प्रताप एकदा आपल्या घोड्यावर स्वार होऊन जंगलातून जात होते। त्यांच्याकडे अतुलनीय शक्ती होती, पण ते नेहमी म्हणत,

शक्तीचा वापर विनाकारण करू नये. वाटेत त्यांना एक मोठा दगड दिसला ज्याने रस्ता अडवला होता. त्यांच्या सैनिकांनी तो फोडण्याचा विचार केला, पण महाराणा प्रताप यांनी सांगितलं, दगड फोडण्यापेक्षा रस्ता बदलणं सोपं आहे. निसर्गाला इजा न करता आपलं ध्येय गाठणं हीच खरी बुद्धिमत्ता आहे. तात्पर्य हेच, आयुष्यात यश मिळवण्यासाठी नेहमी संघर्ष हवा असं नाही, तर कधीकधी संयम आणि चातुर्य अधिक काम करत असतं. तेव्हा श्रोते हो, प्रत्येक दिवस हा शुभ असतो. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवता आणि इतरांच्या प्रगतीचा द्वेष करत नाही, तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा शुभ दिवस असतो. संस्कार आणि स्वाभिमान ज्या दिवशी तुमच्यासोबत असतात, त्या दिवशी तुमचा विजयच असतो. आजच्या दिवशी आपण महाराणा प्रताप यांच्याकडून स्वाभिमान आणि गोखल्यांकडनं समाजसेवेचा वसा घेऊया. आठवड्याचा शेवटचा दिवस, कामाचा दिवस उत्साहात पार पडूया. ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.

0: उत्साहात पार पडूया. ऐकत रहा शुभदिन आयोरे आर जे शुभांगी सोबत फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रीराम समर्थ. 9 मे. शुद्ध वातावरण व पवित्र आचरण. आपल्या घरातले वातावरण शुद्ध शांत आणि पवित्र असावे. आपल्याकडे येणाऱ्या माणसाला परत जाऊच नाही असे वाटावे. अगदी भगवंताच्या इच्छेने प्रपंच चालला आहे असे समजून त्या प्रपंचात विद्या वैभव घरदार इत्यादी सर्व काही यश संपादन करा. अगदी एखाद्या राजयोग्याप्रमाणे प्रपंचात ऐश आरामात राहून गाजा गिरजांवर लोळा. पण हे करीत असताना तुमचे अंतःकरण मात्र भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेले राहू द्या. कोणाची वाद घालीत बसू नका. जगाचा मान फार घातक आहे. त्याची चटक लागली की मनुष्य त्याच्याप्रमाणे त्याच्या मागे लागतो. नंतर मान मिळवण्याची कृती थांबते आणि मानही नाही सावतो. जगातले अजिंक्य पुरुषसुद्धा कुठेतरी विषयात गुंतलेले असतात. तिथे त्यांचा घात होतो. जगाला ते भारी असतील पण त्या विषयापुढे त्यांचे काहीच चालत नाही. प्रेमात गुंतू नका. तसेच वेशमत्सरातही गुंतू नका. दोन्ही सारखेच घातक आहेत. आपला प्रिय नातेवाईक मेला आणि आपण ज्याच्यावर दावा लावला आहे तो भाऊबंद मेला. दोघंही मेल्याचे सूतक सारखेच. त्याचप्रमाणे मनुष्य प्रेमाची गुंतला काय आणि द्वेषाने गुंतला काय नुकसान सारखेच होते. भगवंताचा विचार हा कोणत्याही कारणाने झाला तरी बरा नाही. मग प्रपंचात सुखसोय असल्याने तो हो किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळं हो. ढोंग बुवाबाजी इत्यादीच्या भानगडीत तुम्ही पडू नका. अगदी काहीही न केले तरी चालेल पण ढोंग मुळीच करू नका. आणि सर्वांनी माझ्यावर कृपा करा. अगदी अनुभवाने मी सांगतो की बुवा होण्याच्या फंदात तुम्ही पडू नका. आपले कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून त्याचे अनुसंधान अखंड टिकू द्या. आमची अशी वृत्ती बनण्यासाठी संतांच्या संगतीची आपल्याला जरुरी आहे. आपण सर्वजण सत्संगतीमध्ये आहोत असे म्हणतो. मग आमची वृत्ती का न सुधारावी? तर संतांना ज्याची आवड आहे ते आम्ही धरले नाही म्हणून आमची वृत्ती सुधारत नाही. श्रीकृष्णाने उद्धवाला ज्ञान देऊन त्याला गोपीकडे पाठवले. भगवंताच्या नामामध्ये त्या रंगून गेल्या होत्या. गोपींचे नामावरचे प्रेम पाहून उद्धवाला आश्चर्य वाटले. नामामध्ये त्यांना भगवंत दिसत असे ते पाहून उद्धवाने देवाला सांगितले, देवा तू मला ज्ञान दिलेच खरे पण तुझ्या भक्तीचे प्रेम त्याहून श्रेष्ठ आहे ते तुम्हाला दे. खरोखर त्या नामाचे महात्म्य देवाच्या वर्णनापेक्षाही कठीण आहे. तुम्ही सर्वजण इथे आला आहात. इथून रामाजवळून काही मागून न्यायचेच असेल तर त्या नामाचे प्रेम तुम्ही सर्वांनी मागा. सर्वांनी नामस्मरण करा आणि आनंदात राहा. राम कृपा करील हा भरोसा बाळगा. आपल्या जीवनात सहजता हवी. सहजतेमध्ये समाधान.

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: कृषी संदेश.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, शेत तिथं शेततळ या नवीन संकल्पनेसह आपण आज आपण तंत्रज्ञानामध्ये उतरलो आहोत. आज आपण शेततळ्यासाठी अस्तरीकरण आणि त्याचे अस्तरीकरण करताना घ्यावीची काळजी याविषयी थोडंसं उहापोह करणार आहोत. शेततळ्यातील पाण्याची बाष्पीभवनाद्वारे होण्याची घट आणि पाणी जमिनीत झिरपून होणारी घट ही कमी करण्याकरता शेततळ्यास अस्तरीकरण करणं अत्यंत गरजेचं असतं. परंतु हे अस्तरीकरण जे करतो आपण, हे करत असताना काही काळजी घ्यावी लागते, त्या अनुषंगानं आपण विचार करणं गरजेचं आहे. आज राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेततळी झालेली आहेत. या शेततळ्याचा वापर आपण पिकांना संरक्षित उलित करण्याकरता करू शकतो. त्याचे भरपूर मोठ्या प्रमाणात फायदे आहेत, ते आता असं वेगळं सांगण्याची गरज नाही. परंतु जर अस्तरीकरण केलं तर त्याच्यामुळं बाष्पीभवन जे होणार आहे पाण्याचं ते कमी होईल. पाणी जमिनीत झिरपून होणारी जी ते पाण्याची घट आहे तीसुद्धा कमी होईल. मग ही अस्तरीकरण जे आहे याच्यासाठी आपण एक तर

0: प्लॅस्टिक फिल्मचा वापर करतो आणि ही प्लॅस्टिक फिल्म वापरताना जी वापरायची आहे तिची जाडी साधारणतः 300 ते 500 GSM या स्टँडर्डची असली पाहिजे. अस्थिरीकरण करत असताना शेततळ्याचं जे आपण खोदकाम पूर्ण झालं की त्याच्या चारी बाजूनं आणि तळाचा पृष्ठभाग आपण सर्वप्रथम साफ करून घ्यायला पाहिजे. कुठेही लहान मोठे दगड खडे त्याच्यामध्ये राहणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे. त्याच्यामुळं काय होईल की जे अस्थिरीकरण करणार आहोत आपण प्लॅस्टिक फिल्मचं, तर त्याच्या त्या प्लॅस्टिक फिल्मला कोणत्याही प्रकारचं नुकसान पुढे भविष्यात होणार नाही. शेततळ्याच्या चारी बाजूनं जे आहे आणि तळाशी पृष्ठभागावरील खुलकट जागा मातीनं भरून घ्यायला पाहिजे. शेततळ्याचा तळाचा जो पृष्ठभाग सपाट करून घेतला तर अस्थिरीकरण जे आहे ते एका लेवलमध्ये किंवा मग एका पातळीमध्ये व्यवस्थित होतं आणि कुठेही उंचवटे त्याच्यात राहत नाही. शेततळ्याच्या बाजूला योग्य उतार आपण दिला पाहिजे. शेततळ्याच्या माथ्याकडील काठापासून चारी बाजूनं 1 मीटर अंतर सोडून 1 फूट बाय 1 फूट अशा आकाराचा सर खोदून आपण घेतला पाहिजे. शेततळ्याच्या तळाशी तसेच चारी बाजूनं प्लॅस्टिक फिल्म योग्य पद्धतीने पसरवली पाहिजे. हे सगळं केल्यानंतर शेततळ्याच्या माथ्याकडील काठाच्या भोवती खोदलेल्या चरामध्ये चारी बाजूनं प्लॅस्टिक फिल्मचे काठ पसरून त्यावर माती टाकून चर बुजून घ्यायला पाहिजे. शेततळ्यातील पृष्ठभागावरील प्लॅस्टिक फिल्मवर चाळलेल्या मऊ मातीचा 5 सेंटीमीटर इतका थर जो आहे तो दिला पाहिजे, जेणेकरून प्लॅस्टिक फिल्म शेततळ्याच्या चारी बाजूनं आणि तळाकडील जो भाग आहे त्या तळाकडील भागास पृष्ठभागास घट्ट चिटकून राहील. 2 प्लॅस्टिक फिल्मचे तुकडे जोडताना त्याच्या ज्या कडा आहेत त्या एकमेकावर ठेवून जोड दिला पाहिजे व्यवस्थित. त्याच्यामुळं काय होईल की पाण्याला मोकळी वाट मिळणार नाही आणि प्लॅस्टिक फिल्म पसरल्यानंतर तळ्यात जनावराला जाऊ द्यायला नाही पाहिजे. तसं जर आपण जनावराला जाऊ दिलं प्लॅस्टिक फिल्म पसरल्याच्या नंतर तर फिल्मला कोणतीही इजा होऊ शकते किंवा ते फाटू शकतं आणि मग त्याचा खरा जो आपल्याला उद्देश आहे तो सफल होत नाही. म्हणून जास्तीत जास्त काळजी या अस्थिरीकरण झाल्याच्या नंतर आपण घ्यायला पाहिजे. ह्या काही सर्वसाधारण बाबी आहेत की ज्या शेततळ्याच्या अस्थिरीकरणासाठी आपण काळजी म्हणून पाळल्या पाहिजे. पण याच्यासाठी लागणारं जे तांत्रिक मार्गदर्शन आहे, विस्तृत मार्गदर्शन, याकरता कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्र येथील कृषी अभियांत्रिकीचे जे तज्ज्ञ आहेत, विशेषतः मृद व जलसंधारण अभियांत्रिकी तज्ज्ञ यांच्याशी संपर्क करून त्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखालीच आपण शेततळ्याचं अस्थिरीकरण करायला पाहिजे, म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थाने फायदा होतो. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: समाजाच्या समस्यांचा संपूर्ण विचार करणं, त्याच्या आर्थिक विकासासाठी उन्नती घडवून आणणं आणि त्याच्या संरक्षणाची तरतूद करणं, या तीन गोष्टी समाजाच्या जीवनात महत्त्वाच्या आहेत. या तीनही योग्य प्रकारे लाभणं हे समाजाचं भाग्य होय. या समाजाची घटक असलेली एखादी व्यक्ती समाजाहून वेगळी काय आणि कशी असणार? म्हणूनच व्यक्तीच्या जीवनातही या तीन गोष्टी महत्त्वाच्या होत. फरक इतकाच की या तीनही एकत्र असतीलच असं नाही, किंबहुना ती शक्यता बरीच कमी. बुद्धी हे मुळी माणसाचं व्यवच्छेदक लक्षणच आहे. पैसा किती महत्त्वाचा आहे हे सांगणं न लगे, आणि शारीरिक सामर्थ्याची गरज प्रत्येकालाच आहे, पण या तीनही एकत्र असणं विरळा. बहुधा यातलं एखादंच सामर्थ्य माणसाजवळ असतं, फार तर दोन. या तीन शक्तींचं आदर्श स्वरूप या एका सुभाषितात मांडलेलं आहे. धनेन किम यन्न ददाती नाश्नुते, बलेन किम येन रिपुं न बाधते, श्रुतेन किम येन धर्ममाचरेत, किमात्मनाम योन जितेंद्रियो वशी. जे धन मनुष्य देतही नाही आणि उपभोगतही नाही, त्या धनाचा काय उपयोग आहे? मिळवलेल्या धनाचा माणसानं उपभोग घ्यावा हे अगदी योग्य आहे. शक्य तर त्यानं काही धन दानाच्या स्वरूपात वेचावं. धन नुसतं साठवून ठेवण्यात काय अर्थ आहे? देऊ नका, पण निदान स्वतः तर उपभोग घ्याल. पण काही कद्रू लोक देत तर नाहीतच, पण त्याचा उपभोगही घेत नाहीत, गंजीतल्या कुत्र्यासारखे. शत्रूचा समाचार घेत नाही, त्या सामर्थ्याचा काय उपयोग? तेच खरं सामर्थ्याचं प्रयोजन आहे. यातला ध्वनिवर्थ असा की खरं सामर्थ्य शत्रू विरुद्धच वापरलं गेलं पाहिजे. घरच्या म्हातारीचे काळ बनू नये, तसंच ज्या ज्ञानामुळं धर्माचरण केलं जात नाही त्या ज्ञानाचा काय उपयोग आहे? ज्ञानाचा उपयोग सद्वर्तनासाठी व्हावा. यातूनही सुचवायचं आहे ते हे की ज्ञान चांगल्यासाठीच वापरलं पाहिजे. बुद्धीचा दुरुपयोग चांगलाच घातक होऊ शकतो, पण याही पेक्षा महत्त्वाचं लक्षण संयम ही आहे. ज्याने इंद्रियावर ताबा मिळवला नाही त्या असंयमी माणसाचा काय उपयोग? संयम हेच श्रेष्ठ माणसाचं खरं लक्षण होय. इंद्रिय सुख माणसाला मोहात पाडतं, म्हणून इंद्रिय निग्रहाचं महत्व. ज्ञान हे महत्वाचं साधन खरं, पण त्याचा वयाशी काही संबंध नाही. वय आपोआप वाढत जातं, ज्ञान वाढवायला प्रयत्न करावा लागतो. वाढत्या वयाबरोबर माणसाला अधिकाधिक ज्ञान प्राप्त व्हावं, पण ते नेहमीच घडतं असं नाही. वृद्ध मनुष्य आदरणीय आहे हे मान्य, पण हे वृद्धत्व शारीरिक नसून बौद्धिक असलं पाहिजे, हीच कल्पना सांगणारं ही सुभाषित आता ऐका. न तेन स्थविरो भवती येनास्य पलितम शीरहा, बालोपी यह प्रजानातिम तम देवहा स्थविरम विदुह. ज्या वाढत्या वयानं माणसाचे केस पिकतात त्यानं त्याला वृद्धत्व येतं असं नव्हे. याचाच अर्थ ते वृद्धत्व वाढत्या बुद्धीनं येतं. जो वयानं लहान असून ज्ञानी आहे त्याला देव खरा वृद्ध मानतात, कारण त्याच्या ठिकाणी बुद्धीचं वृद्धत्व आहे. वयाचं वृद्धत्व नसलं तरी मोठ्या वयाबद्दल आदर दाखवायचा तो तेवढी बौद्धिक लायकी असेल तर, अन्यथा हा आदर दाखवण्याचं तसं काही कारण नाही. आणि नुसत्या वयोवृद्धाला तो मागण्याचाही अधिकार नाही.
2: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: नमस्कार दोस्तों, 90.8 FM रेडियो मन भावन पर मैं हूं आपका दोस्त मनोज, और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, हम सब अपनी पूरी जिंदगी बस तलाश में गुजार देते हैं. कभी खुशी की तलाश, कभी शांति की तलाश, तो कभी किसी अपने की तलाश. हमें लगता है कि सुख कहीं दूर किसी दूसरे शहर में, किसी दूसरी चीज में या किसी दूसरे इंसान में छिपा है. लेकिन कबीर साहब आज हमें एक ऐसे सरोवर के पास ले जा रहे हैं जहां पहुंचने के बाद सारी प्यास बुझ जाती हैं. एक ऐसी जगह जहां जाने के बाद परिंदा फिर कहीं और उड़ना नहीं चाहता. आज का दोहा उस असीम संतोष की बात करता है जो इंसान को दुनिया की भागदौड़ से आज़ाद कर देता है. आइए जानते हैं उस मानसरोवर का रहस्य. श्रोताओं, इस दोहे में कबीर साहब ने हंस और मानसरोवर के प्रतीक से आत्मा की उस परम स्थिति का वर्णन किया है जहां वह पूरी तरह मुक्त हो जाता है। मानसरोवर सुभर जल हंसा केली कराही, मुक्ता हल मुक्ता चुगे अब उड़ी अनंत न जाही। मान सरोवर सुभर जल हंसा केली कराही, मान सरोवर सुभर जल हंसा केली कराही, मुक्त

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनः प्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: किसी के,
1: क्या करना है देखे?
0: अरे हो रहना किसी के,

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत शिक्षकाच्या शब्दातून शिक्षणातील बदलाची गोष्ट या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, या ठिकाणी आज आपण आमंत्रित केलेला आहे सौ योगिता पंकज लोखंडे यांना. जिल्हा परिषद केंद्र शाळा पिंपरी खुर्द, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव इथून त्या आलेल्या आहेत. त्यांचं शिक्षण MA DED असून त्या अनेक वर्षापासून या सेवेत कार्यरत आहेत. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम,
0: तुमचं या स्टुडिओमध्ये स्वागत.
1: धन्यवाद.
0: मला तुम्हाला सर्वप्रथम अभिनंदन करावं असं वाटतंय. तुम्हाला पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड मिळालेला आहे, तो कुठल्या लेवलला आणि कितव्यांदा तुम्हाला मिळतो?
1: मला हा चौथ्यांदा मिळालेला आहे मॅडम, जिल्हा स्तरावरती आणि तालुका स्तरावरती पण 6 वेळेस मिळालेला आहे.
0: अच्छा अच्छा,
1: स्पेलिंग बी यामध्ये.
0: अच्छा, अभिनंदन. आणि तुमची सेवा काळ किती वर्षांचा आहे?
1: माझा आता जुलैमध्ये 26 वर्ष पूर्ण होतील मॅडम माझ्या सेवेला.
0: 25 वर्ष पूर्ण झालेली आहे, जुबली झालीये आणि अजून एक टप्पा पार केलेला आहे. छान छान. प्रवास कसा वाटला आतापर्यंतचा
1: मॅडम? म्हणजे हे 25 वर्ष ह्या विद्यार्थ्यांच्या सहवासात कसे गेले हे कळलंच नाही. म्हणजे त्यांना शिकवण्यापेक्षा आपण त्यांच्याकडून शिकलो, आणि शिकवणं म्हणण्यापेक्षा त्यांना शिकत करणं हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं असतं शिक्षकांसाठी. आणि अतिशय म्हणजे 25 वर्ष माझे अतिशय आनंदाने निघालेले आहेत. आणि आपण घरातल्या सुद्धा काही गोष्टी अशा टेन्शनमध्ये असलो, शाळेमध्ये जर गेलो तर ते सर्व विसरून जातो ह्या बालगोपाळांच्या सहवासामध्ये.
0: खरंच खरंच. जनरली जिल्हा परिषद शाळा म्हटली म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थी जास्त असतात, तर त्यांच्या सहवासात कसे क्षण जातात आणि काय काय अनुभव येतात त्याबद्दल सांगा ना.
1: मॅडम, हे जे तळागाळातील मुलं आपल्याकडे आलेले असतात, अगदी हुशारापासून तर अगदी म्हणजे ज्यांना घरची काहीच परिस्थिती नसते, म्हणजे शिक्षणाचा गंध नसतो, अशा पद्धतीचे मुलं आपल्याकडे आलेले असतात. आता मी नुकतीच नव्या शाळेमध्ये बदलून गेलेली आहे, तर तिथं माझ्याकडे 34th वर्ग आहे. एक मुलगी ती म्हणजे यायची पण अधूनमधून यायची आणि तिला बसायचीच नाही ती शाळेमध्ये. थोडा वेळ झाला की मॅडम मी चालणू, नाही तर मग डायरेक्ट म्हणायची की मी शाळेमध्येच येणार नाही. पण मग तिला आता इतकी गोडी लागलेली आहे, ती मला म्हणते की मॅडम तुम्हाला शिकाडशी ना, मी रोज येत जासो आते, पण मला शिकाडा ना.
0: तिला गोडी लागली,
1: इतकी गोडी लागली आणि अगदी जवळ येते नि तर ते अगोदर जवळ सुद्धा यायची नाही. पण आता तिला इतकी आवड निर्माण झालेली आहे आणि माझ्याकडून म्हणजे मुळाक्षरापासून चालू केलेलं आहे तिने आता शिकणं.
0: म्हणजे ती गोडी निर्माण करण्याचं कार्य तुम्हीच केलं आणि ते क्रेडिट सुद्धा तुम्हालाच जातं. खरंच. तर हेच महत्वाचं असतं, विद्यार्थी शाळेत येतात, शिकतात, पण त्यांच्यामध्ये आपलेपणाचा भाव, आपण म्हणतो अटॅचमेंट, हे रुजणं फार महत्वाचं असतं. अजून कुठले कुठले उपक्रम तुमच्या शाळेत राबवले जात असतात?
1: आमचं मॅडम, आपण जेव्हा परिपाठ घेतो ना, या परिपाठामध्ये सामान्य ज्ञान असतं, नंतर बातमी वाचन असतं, शब्दकोळे, आम्ही अगोदर शब्दकोळे त्यांना सांगतो आणि त्याचं उत्तर दुसऱ्या दिवशी त्या विद्यार्थ्यांना शोधून आणायला लावतो. त्याच्यानंतर एक प्रश्न देतो विद्यार्थ्यांना आणि त्याचं उत्तर दुसऱ्या दिवशी लिहून आणायचं असतं वहीमध्ये, जेणेकरून ते विद्यार्थी कोणी मोबाईलवर सर्च करतं, कोणी पुस्तकामध्ये, कोणी आईवडिलांना विचारून, म्हणजे याच्याद्वारे त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण होते आणि उत्तर शोधण्याची ते जे असते त्यांची जी वृत्ती ती पण विकसित होते. कारण आईचं जर दिलं तर ते लक्षात राहत नाही, पण स्वतः जर त्याचं उत्तर मिळवलं तर हे कायम लक्षात राहत.
0: अगदी खरंय, अगदी खरंय. जेव्हा तुम्ही या ॲपमध्ये पोस्ट करण्यासाठी व्हिडिओ बनवत असता तेव्हा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा मिळतो?
1: ते तर म्हणतात मॅडम स्पेलिंग बी असतं ना आमचं, दर आठवड्याला येतं ते, तर त्यावेळेस ते म्हणतात की मॅडम आज आले नाही का तुम्ही, आज दिलं नाही का स्पेलिंगचे आम्हाला पाठ करायला. कारण कधी कधी काय होतं की कामाच्या व्यापामध्ये आपण विसरून जातो, तर ते आठवण करून देतात की मॅडम आम्हाला स्पेलिंग द्या पाठांतरासाठी. आणि त्या पाठांतराची पण त्यांची ना चढाओढ लागलेली असते विद्यार्थ्यांची. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग मॅडम आम्ही आज ही कविता पाठ केलेली आहे, मग आमचा व्हिडिओ काढा, मग आमचा व्हिडिओ तुम्ही पोस्ट करा. विनोबालाच नाही तर मग माझं युट्यूब चॅनल पण आहे, त्याच्यामध्ये पण मी विद्यार्थ्यांचे व्हिडिओ पोस्ट करत असते की जेणेकरून ते इतरांसाठी सुद्धा उपयुक्त होतात.
0: वा वा. आणि याच सोबत पालकांचा प्रतिसाद कसा असतो?
1: त्यांचे जे व्हिडिओ असतात ना मॅडम, एक शाळेचा ग्रुप तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये मी त्यांना रोजचा अभ्यास पण देते आणि विद्यार्थ्यांचे जे व्हिडिओ तयार केलेले असतात ते व्हिडिओ सुद्धा मी त्या ठिकाणी पोस्ट करते. त्याच्यानंतर आपलं स्टेटस असतं, स्टेटसला पण विद्यार्थ्यांचे व्हिडिओ लावते की जेणेकरून इतरांना सुद्धा असं वाटेल की नाही यांच्या शाळेमध्ये छान उपक्रम चालू आहे आणि मॅडम काहीतरी विद्यार्थ्यांकडून करून घेतात. आणि पालकांना पण आनंद झालेला आहे की आपले मुलं कविता म्हणजे पाठांतर करतात, स्पेलिंग पाठांतर करतात, भाषण असेल तर ते भाषणाचे पण आम्ही व्हिडिओ बनवतो आणि ते पालकांपर्यंत पोहोचत करतो, जेणेकरून पालकांनाही वाटतं की आपल्या मुलांचं छान अभ्यास चालू आहे.
0: आणि प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याचं कौतुकही असतं. आणि विशेष तेव्हा वाटतं की जेव्हा मॅडमच्या स्टेटसला आपल्या मुलांचा फोटो आहे किंवा ते काय ऍक्टिव्हिटी करतात स्कूलमध्ये ते बघायला मिळणं. पूर्वी कसं एकदा मुलगा शाळेत गेलाय की तो काय करतोय स्कूलमध्ये हे कळायचं नाही, मुलंही घरी येऊन सांगायचं नाही, पण आता प्रत्यक्ष त्यांना व्हिडिओद्वारे बघायला सुद्धा मिळतं. ही एक वेगळी पर्वणी म्हणायला हवी डिजिटल क्रांतीमुळे. विनोबा ऍप बद्दल काय सांगाल?
1: विनोबा ऍप अतिशय छान असं ऍप आहे मॅडम. हे जेव्हा मी डाउनलोड केलं ना तेव्हापासूनच माझं म्हणजे मी त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आणि उपक्रम टाकत असते आणि आपल्याला दुसऱ्या जे जिल्ह्यामधले शिक्षक आहेत त्यांचे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात आणि आपल्याला पण आयडिया मिळते, त्याच्यामधून शिकायला मिळतं आणि त्या प्रकारचे उपक्रम आपण आपल्या शाळेमध्ये पण राबवू शकतो किंवा मग आपले उपक्रम सुद्धा इतरांसाठी उपयोगी पडू शकतात. कारण बऱ्याच शिक्षकांचे म्हणजे असे त्याच्यामध्ये असे मेसेज वगैरे येत असतात की तुमचे उपक्रम छान आहेत, उपयुक्त आहेत असं म्हणून.
0: बरोबर. असं म्हणतात शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचं दुसरं घरच, तर असा काही अनुभव आला का आजपर्यंतच्या प्रवासात की आठवणीत राहिला?
1: आठवणीत राहण्यासारखे बरेच असे अनुभव आहेत, पण मी आताच तुम्हाला सांगितलं त्या मुलीचं म्हणजे मला इतकं हे वाटलं अगदी अशी जवळ येऊन म्हणजे आपलेपणा जो म्हणतात ना शिक्षकाबद्दल आदरयुक्त आपलेपणा म्हणजे भीती पण असते हा, तर इतकं म्हणजे जवळून मला इतकं आश्चर्य वाटलं तिचं की ती कोणाशीच बोलायची नाही पण त्या दिवशी इतकी छान बोली. आणि बोलता बोलता आपण म्हणतो ना की बाबा शिक्षकाचं अनुकरण किंवा शिक्षक कसा वागतो हे विद्यार्थी बघतात. तर एके दिवशी आली आणि मला म्हणाली की मॅडम तिच्या भाषेत
0: तिची बोली भाषा
1: मॅडम तू जे आहे कुकू लायल छे ना म्हणे तुला मस्त देखील आहे ना म्हणे. मला इतकं म्हणजे आश्चर्य वाटलं म्हणजे एवढं निरीक्षण असतं विद्यार्थ्यांचं आणि तिला आपलेपणाने आता ती माझ्याशी बोलते, तिच्या घरातलं सुद्धा काही असलं तर शेअर करते माझ्याशी.
0: कळत न कळत विद्यार्थी आपलं निरीक्षण करत असतात आणि कुठेतरी त्यांनाही आपल्यासारखं बनण्याची इच्छा निर्माण होत असते. असं बऱ्याचदा बघितलंय की विद्यार्थी जे असतात शिक्षकांचं अनुकरण करतात, त्यांच्यासारखं बोलण्याचं त्यांच्यासारखे हातवारे करण्याचे प्रयत्न करत असतात. तेव्हा खूप छान वाटतं की आपण कोणासाठी तरी रोल मॉडेल आहोत हे खूप छान वाटतं आणि शिक्षकासाठी ते असावंच असं मला वाटतं. पुढचे भावी प्रोजेक्ट तुमचे काय आहेत पटसंख्या वाढीसाठी?
1: मॅडम आता आमच्याकडे स्मार्ट बोर्ड आलेला आहे, डिजिटल स्मार्ट बोर्ड स्मिताताई वाघ यांच्या याच्यामधून आलेला आहे तो. तर आम्ही म्हणजे त्याच्याद्वारे सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवतो आणि माझे विद्यार्थी पण आता त्याच्यावर छानपैकी गणित वगैरे सोडवतात किंवा त्याला चालवू पण शकतात म्हणजे सुरू करू शकतात, त्याच्यावर यूट्यूब वगैरे लावू शकतात. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की एक इतर इंग्रजी शाळांचं जे आकर्षण असतं त्याच पद्धतीचं आमच्या इथं स्मार्ट बोर्ड आल्यामुळे ते पण एक आकर्षण होऊन गेलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी आणि आम्ही स्कॉलरशिपचे तास पण घेत असतो. आणि आता हे सरांनी सांगितलं फ्रेंच भाषा ती सुद्धा जर चालू झाली तर ते पण एक वेगळं आकर्षण निर्माण होईल की जेणेकरून पटसंख्या वाढीस उपयोग होईल. आणि आमची जी टीम आहे शाळेची माझ्या शाळेची ते पण सर्व शिक्षिका उपक्रमशील आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने की जेणेकरून आपला पट कसा वाढेल अशा पद्धतीचे उपक्रम आम्ही घेत असतो आणि पालकांच्या भेटी त्यांना शाळेमध्ये कोणते उपक्रम चालतात त्यानंतर मग त्यांना असं त्यांच्या मनामध्ये शाळेविषयी जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा खूप छान प्रकारे शिकवलं जाऊ शकतो आणि छान उपक्रम घेतले जातात, तिथला विद्यार्थी सुद्धा गुणवत्तापूर्ण असतो हे आम्ही त्यांना पटवून देतो.
0: क्या बात आहे, मस्तच मस्तच, खूप छान अनुभव सांगितले तुम्ही. भावी शिक्षकांना काय सांगाल?
1: आता ही जी शिक्षकाची नोकरी आहे तर हे एक व्यवसाय न मानता तुम्ही सेवा म्हणून जर केली तर अतिशय सगळ्यांपेक्षा मला ही जी शिक्षकाची नोकरी अतिशय छान वाटते आणि प्रामाणिकपणे आपण जर विद्यार्थ्यांना जर शिकवलं तर नक्कीच आपले विद्यार्थी पण पुढं एक चांगला आदर्श नागरिक घडू शकतात. तर मला सर्वांना हे सांगणं आहे की इतर नोकरीकडे बघण्यापेक्षा तुम्ही शिक्षकाची नोकरी सगळ्यांनी म्हणजे सगळं म्हणण्यापेक्षा ज्याला खरोखर आवड आहे त्याने खरंच शिक्षकाची नोकरी करावी.
0: मस्तच,
1: कारण मुलांमध्ये मूल होऊन आपल्याला शिकता पण येतं आणि त्यांना शिकत पण करता येतं विद्यार्थ्यांना.
0: वा छान. म्हणतात ना शिक्षकाची नोकरी अशी की ज्यातून सर्व व्यवसाय निर्माण होत असतात. म्हणजे एक शिक्षक एका मुलाला घडवतो, तो कधी वकील बनतो, कधी डॉक्टर बनतो. म्हणजे हे सगळे व्यवसाय शिक्षकी पेशातून निर्माण झालेले व्यवसाय आपण असं म्हणू शकतो. खूप छान प्रवास आहे तुमचा आणि तुमच्या भावी कार्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण या ठिकाणी आलात, आपले अनुभव शेअर केले, त्याबद्दल मनस्वी आभार.
1: थँक्यू मॅडम.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.

कर डालू हाल मोहे संभाल, ओ साथिया ओ बेलिया।

0: किसी से मोहब्बत ना हो जाए।
1: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, अलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं।

0: किसी से मोहब्बत ना हो जाए।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

0: कभी तो हंसाए।
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट.

रामकृष्ण हरी, ज्या व्यक्तीचं मन सुंदर असतं, ज्याच्या विचारात माणुसकीचा दरवळ असतो, वागण्यातून भरभरून चांगलेपणा झिरपतो आणि ज्याच्या शब्दाशब्दात आपुलकीचा झरा वाहत असतो, अशा व्यक्तीस देव स्वतः शोधीत येतो. जीवन हे असंच असतं, थोडस सोसायचं आणि बरस भोगायचं असतं. ओल्या पापण्या मिटून ओठांनी हसायचं असतं, सुखाबरोबरच दुःखालाही झेलायचं असतं, स्वतःला विसरून साऱ्यांमध्ये मिसळायचं असतं. जीवन हे असंच असतं. आयुष्यात संपण्यासारखं काहीच नसतं, एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. म्हणून आव्हान हे एक संधी आहे असे समजायचं असतं. जीवन हे असंच असतं. रामकृष्ण हरी.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आर जे शुभांगीसोबत आणि ऐकत आहात शुभदिन आयोरे। 9 मे हा दिवस भारताच्या शौर्य आणि त्यागाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, महाराणा प्रताप जयंती। तारखेनुसार मेवाडचे महान योद्धा आणि स्वाभिमानाचे प्रतीक महाराणा प्रताप यांचा आज जन्मदिवस। त्यांनी आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी कधीही तडजोड केली नाही। गोपाळकृष्ण गोखले जयंती, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील मवाळ विचारसरणीचे नेते आणि महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची आज जयंती। तर पुण्यतिथी ताराबाई मोडक, भारतात बालशिक्षणाची पायाभरणी करणाऱ्या, बालशिक्षणाच्या माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताराबाई मोडक यांची आज पुण्यतिथी। आणि आजची बोधकथा, महाराणा प्रताप एकदा आपल्या घोड्यावर स्वार होऊन जंगलातून जात होते। त्यांच्याकडे अतुलनीय

संघर्ष हवा असं नाही, तर कधीकधी संयम आणि चातुर्य अधिक काम करत असतं. तेव्हा श्रोते हो, प्रत्येक दिवस हा शुभ असतो. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवता आणि इतरांच्या प्रगतीचा द्वेष करत नाही, तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा शुभ दिवस असतो. संस्कार आणि स्वाभिमान ज्या दिवशी तुमच्यासोबत असतात, त्या दिवशी तुमचा विजयच असतो. आजच्या दिवशी आपण महाराणा प्रताप यांच्याकडून स्वाभिमान आणि गोखल्यांकडनं समाजसेवेचा वसा घेऊया. आठवड्याचा शेवटचा दिवस, कामाचा दिवस उत्साहात पार पडूया. ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रीराम समर्थ नवमे शुद्ध वातावरण व पवित्र आचरण. आपल्या घरातले वातावरण शुद्ध शांत आणि पवित्र असावे. आपल्याकडे येणाऱ्या माणसाला परत जाऊच नाही असे वाटावे. अगदी भगवंताच्या इच्छेने प्रपंच चालला आहे असे समजवून त्या प्रपंचात विद्या वैभव घरदार इत्यादी सर्व काही यश संपादन करा. अगदी एखाद्या राजयोग्याप्रमाणे प्रपंचात ऐश आरामात राहून गाजा गिरजांवर लोळा. पण हे करीत असताना तुमचे अंतःकरण मात्र भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेले राहू द्या. कोणाची वाद घालीत बसू नका. जगाचा मान फार घातक आहे. त्याची चटक लागली की मनुष्य त्याच्याप्रमाणे त्याच्या मागे लागतो. नंतर मान मिळवण्याची कृती थांबते आणि मानही नाही सावतो. जगातले अजिंक्य पुरुषसुद्धा कुठेतरी विषयात गुंतलेले असतात. तिथे त्यांचा घात होतो. जगाला ते भारी असतील पण त्या विषयापुढे त्यांचे काहीच चालत नाही. प्रेमात गुंतू नका. तसेच वेशमत्सरातही गुंतू नका. दोन्ही सारखेच घातक आहेत. आपला प्रिय नातेवाईक मेला आणि आपण ज्याच्यावर दावा लावला आहे तो भाऊबंद मेला. दोघंही मेल्याचे सूतक सारखेच. त्याचप्रमाणे मनुष्य प्रेमाची गुंतला काय आणि द्वेषाने गुंतला काय, नुकसान सारखेच होते. भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी बरा नाही. मग प्रपंचात सुखसोय असल्याने तो हो किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळं हो. ढोंग बुवाबाजी इत्यादीच्या भानगडीत तुम्ही पडू नका. अगदी काहीही न केले तरी चालेल पण ढोंग मुळीच करू नका. आणि सर्वांनी माझ्यावर कृपा करा. अगदी अनुभवाने मी सांगतो की बुवा होण्याच्या फंदात तुम्ही पडू नका. आपले कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून त्याचे अनुसंधान अखंड टिकू द्या. आमची अशी वृत्ती बनण्यासाठी संतांच्या संगतीची आपल्याला जरुरी आहे. आपण सर्वजण सत्संगतीमध्ये आहोत असे म्हणतो. मग आमची वृत्ती का न सुधारावी? तर संतांना ज्याची आवड आहे ते आम्ही धरले नाही म्हणून आमची वृत्ती सुधारत नाही. श्रीकृष्णाने उद्धवाला ज्ञान देऊन त्याला गोपीकडे पाठवले. भगवंताच्या नामामध्ये त्या रंगून गेल्या होत्या. गोपींचे नामावरचे प्रेम पाहून उद्धवाला आश्चर्य वाटले. नामामध्ये त्यांना भगवंत दिसत असे ते पाहून उद्धवाने देवाला सांगितले, देवा तू मला ज्ञान दिलेच खरे पण तुझ्या भक्तीचे प्रेम त्याहून श्रेष्ठ आहे, ते तुम्हाला दे. खरोखर त्या नामाचे महात्म्य देवाच्या वर्णनापेक्षाही कठीण आहे. तुम्ही सर्वजण इथे आला आहात. इथून रामाजवळून काही मागून न्यायचेच असेल तर त्या नामाचे प्रेम तुम्ही सर्वांनी मागा. सर्वांनी नामस्मरण करा आणि आनंदात राहा. राम कृपा करील हा भरोसा बाळगा. आपल्या जीवनात सहजता हवी. सहजतेमध्ये समाधान.

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: कृषी संत

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, शेत तिथं शेततळं या नवीन संकल्पनेसह आपण आज आपण तंत्रज्ञानामध्ये उतरलो आहोत। आज आपण शेततळ्यासाठी अस्तरीकरण आणि त्याचे अस्तरीकरण करताना घ्यावीची काळजी याविषयी थोडासा उहापोह करणार आहोत। शेततळ्यातील पाण्याची बाष्पीभवनाद्वारे होण्याची घट आणि पाणी जमिनीत झिरपून होणारी घट ही कमी करण्याकरता शेततळ्यास अस्तरीकरण करणं अत्यंत गरजेचं असतं। परंतु हे अस्तरीकरण जे करतो आपण, हे करत असताना काही काळजी घ्यावी लागते, त्या अनुषंगानं आपण विचार करणं गरजेचं आहे। आज राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेततळी झालेली आहेत। या शेततळ्याचा वापर आपण पिकांना संरक्षित ओलीत करण्याकरता करू शकतो। त्याचे भरपूर मोठ्या प्रमाणात फायदे आहेत, ते आता असं वेगळं सांगण्याची गरज नाही। परंतु जर अस्तरीकरण केलं तर त्याच्यामुळं बाष्पीभवन जे होणार आहे पाण्याचं ते कमी होईल, पाणी जमिनीत झिरपून होणारी जी ते पाण्याची घट आहे तीसुद्धा कमी होईल। मग ही अस्तरीकरण जे आहे याच्यासाठी आपण एक तर प्लॅस्टिक फिल्मचा वापर करतो, आणि ही प्लॅस्टिक फिल्म वापरताना जी वापरायची आहे तिची जाडी साधारणतः 300 ते 500 GSM या स्टँडर्डची असली पाहिजे। अस्तरीकरण करत असताना शेततळ्याचं जे आपण खोदकाम पूर्ण झालं की त्याच्या चारी बाजूनं आणि तळाचा पृष्ठभाग आपण सर्वप्रथम साफ करून घ्यायला पाहिजे। कुठेही लहान मोठे दगड खडे त्याच्यामध्ये राहणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे। त्याच्यामुळं काय होईल की जे अस्तरीकरण करणार आहोत आपण प्लॅस्टिक फिल्मचं, तर त्याच्या त्या प्लॅस्टिक फिल्मला कोणत्याही प्रकारचं नुकसान पुढे भविष्यात होणार नाही। शेततळ्याच्या चारी बाजूनं जे आहे आणि तळाशी पृष्ठभागावरील खुलकट जागा मातीनं भरून घ्यायला पाहिजे। शेततळ्याचा तळाचा जो पृष्ठभाग सपाट करून घेतला तर अस्तरीकरण जे आहे ते एका लेवलमध्ये किंवा मग एका पातळीमध्ये व्यवस्थित होतं आणि कुठेही उंचवटे त्याच्यात राहत नाही। शेततळ्याच्या बाजूला योग्य उतार आपण दिला पाहिजे। शेततळ्याच्या माथ्याकडील काठापासून चारी बाजूनं 1 मीटर अंतर सोडून 1 फूट बाय 1 फूट अशा आकाराचा सर खोदून आपण घेतला पाहिजे। शेततळ्याच्या तळाशी तसेच चारी बाजूनं प्लॅस्टिक फिल्म योग्य पद्धतीने पसरवली पाहिजे। हे सगळं केल्यानंतर शेततळ्याच्या माथ्याकडील काठाच्या भोवती खोदलेल्या चरामध्ये चारी बाजूनं प्लॅस्टिक फिल्मचे काठ पसरून त्यावर माती टाकून सर बुजून घ्यायला पाहिजे। शेततळ्यातील पृष्ठभागावरील प्लॅस्टिक फिल्मवर चाळलेल्या मऊ मातीचा 5 सेंटीमीटर इतका थर जो आहे तो दिला पाहिजे, जेणेकरून प्लॅस्टिक फिल्म शेततळ्याच्या चारी बाजूनं आणि तळाकडील जो भाग आहे त्या तळाकडील भागास पृष्ठभागास घट्ट चिटकून राहील। 2 प्लॅस्टिक फिल्मचे तुकडे जोडताना त्याच्या ज्या कडा आहेत ते एकमेकावर ठेवून जोड दिला पाहिजे व्यवस्थित। त्याच्यामुळं काय होईल की पाण्याला मोकळी वाट मिळणार नाही आणि प्लॅस्टिक फिल्म पसरल्यानंतर तळ्यात जनावराला जाऊ द्यायला नाही पाहिजे। तसं जर आपण जनावराला जाऊ दिलं प्लॅस्टिक फिल्म पसरल्याच्या नंतर तर फिल्मला कोणतीही इजा होऊ शकते किंवा ते फाटू शकतं आणि मग त्याचा खरा जो आपल्याला उद्देश आहे तो सफल होत नाही। म्हणून जास्तीत जास्त काळजी या अस्तरीकरण झाल्याच्या नंतर आपण घ्यायला पाहिजे। ह्या काही सर्वसाधारण बाबी आहेत की ज्या शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी आपण काळजी म्हणून पाळल्या पाहिजे। पण याच्यासाठी लागणारं जे तांत्रिक मार्गदर्शन आहे, विस्तृत मार्गदर्शन, याकरता कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्र येथील कृषी अभियांत्रिकीचे जे तज्ज्ञ आहेत, विशेषतः मृद व जलसंधारण अभियांत्रिकी तज्ज्ञ यांच्याशी संपर्क करून त्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखालीच आपण शेततळ्याचं अस्तरीकरण करायला पाहिजे, म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थानं फायदा होतो। नमस्कार।
1: कृषी संदेश।

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: समाजाच्या समस्यांचा संपूर्ण विचार करणं, त्याच्या आर्थिक विकासासाठी उन्नती घडवून आणणं आणि त्याच्या संरक्षणाची तरतूद करणं, या तीन गोष्टी समाजाच्या जीवनात महत्त्वाच्या आहेत. या तीनही योग्य प्रकारे लाभणं हे समाजाचं भाग्य होय. या समाजाची घटक असलेली एखादी व्यक्ती समाजाहून वेगळी काय आणि कशी असणार? म्हणूनच व्यक्तीच्या जीवनातही या तीन गोष्टी महत्त्वाच्या होत. फरक इतकाच की या तीनही एकत्र असतीलच असं नाही, किंबहुना ती शक्यता बरीच कमी. बुद्धी हे मुळी माणसाचं व्यवच्छेदक लक्षणच आहे. पैसा किती महत्त्वाचा आहे हे सांगणं नलगे, आणि शारीरिक सामर्थ्याची गरज प्रत्येकालाच आहे, पण या तीनही एकत्र असणं विरळा. बहुधा यातलं एखादंच सामर्थ्य माणसाजवळ असतं, फार तर दोन. या तीन शक्तींचं आदर्श स्वरूप या एका सुभाषितात मांडलेलं आहे. धनेन किम यन्न ददाती नाश्नुते, बलेन किम येन रिपुम न बाधते, श्रुतेन किम येन धर्ममाचरेत, किमात्मनाम यो न जितेंद्रियो वशी. जे धन मनुष्य देतही नाही आणि उपभोगतही नाही, त्या धनाचा काय उपयोग आहे? मिळवलेल्या धनाचा माणसानं उपभोग घ्यावा हे अगदी योग्य आहे. शक्य तर त्यानं काही धन दानाच्या स्वरूपात वेचावं. धन नुसतं साठवून ठेवण्यात काय अर्थ आहे? देऊ नका, पण निदान स्वतः तर उपभोग घ्याल. पण काही कद्रू लोक देत तर नाहीतच, पण त्याचा उपभोगही घेत नाहीत, गंजीतल्या कुत्र्यासारखे. शत्रूचा समाचार घेत नाही, त्या सामर्थ्याचा काय उपयोग? तेच खरं सामर्थ्याचं प्रयोजन आहे. यातला ध्वनिवर्थ असा की खरं सामर्थ्य शत्रू विरुद्धच वापरलं गेलं पाहिजे. घरच्या म्हातारीचे काळ बनू नये, तसंच ज्या ज्ञानामुळं धर्माचरण केलं जात नाही त्या ज्ञानाचा काय उपयोग आहे? ज्ञानाचा उपयोग सद्वर्तनासाठी व्हावा. यातूनही सुचवायचं आहे ते हे की ज्ञान चांगल्यासाठीच वापरलं पाहिजे. बुद्धीचा दुरुपयोग चांगलाच घातक होऊ शकतो, पण याहीपेक्षा महत्त्वाचं लक्षण संयम ही आहे. ज्याने इंद्रियावर ताबा मिळवला नाही, त्या असंयमी माणसाचा काय उपयोग? संयम हेच श्रेष्ठ माणसाचं खरं लक्षण होय. इंद्रियसुख माणसाला मोहात पाडतो, म्हणून इंद्रिय निग्रहाचं महत्त्व हे महत्त्वाचं साधन खरं, पण त्याचा वयाशी काही संबंध नाही. वय आपोआप वाढत जातं. ज्ञान वाढवायला प्रयत्न करावा लागतो. वाढत्या वयाबरोबर माणसाला अधिकाधिक ज्ञान प्राप्त व्हावं, पण ते नेहमीच घडतं असं नाही. वृद्ध मनुष्य आदरणीय आहे हे मान्य, पण हे वृद्धत्व शारीरिक नसून बौद्धिक असलं पाहिजे, हीच कल्पना सांगणार ही सुभाषित आता ऐका. न तेन स्थविरो भवती येनास्य पलितम शीरहा, बालोपी यह प्रजानातिम तम देवहा स्थविरम विदुह. ज्या वाढत्या वयानं माणसाचे केस पिकतात, त्यानं त्याला वृद्धत्व येतं असं नव्हे. याचाच अर्थ ते वृद्धत्व वाढत्या बुद्धीनं येतं. जो वयानं लहान असून ज्ञानी आहे, त्याला देव खरा वृद्ध मानतात, कारण त्याच्या ठिकाणी बुद्धीचं वृद्धत्व आहे. वयाचं वृद्धत्व नसलं तरी मोठ्या वयाबद्दल आदर दाखवायचा तो तेवढी बौद्धिक लायकी असेल तर, अन्यथा हा आदर दाखवण्याचं तसं काही कारण नाही, आणि नुसत्या वयोवृद्धाला तो मागण्याचाही अधिकार नाही.
2: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: नमस्कार दोस्तों, 90.8 FM रेडियो मन भावन पर मैं हूं आपका दोस्त मनोज, और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, हम सब अपनी पूरी जिंदगी बस तलाश में गुजार देते हैं. कभी खुशी की तलाश, कभी शांति की तलाश, तो कभी किसी अपने की तलाश. हमें लगता है कि सुख कहीं दूर किसी दूसरे शहर में, किसी दूसरी चीज में या किसी दूसरे इंसान में छिपा है. लेकिन कबीर साहब आज हमें एक ऐसे सरोवर के पास ले जा रहे हैं जहां पहुंचने के बाद सारी प्यास बुझ जाती हैं. एक ऐसी जगह जहां जाने के बाद परिंदा फिर कहीं और उड़ना नहीं चाहता. आज का दोहा उस असीम संतोष की बात करता है जो इंसान को दुनिया की भागदौड़ से आज़ाद कर देता है. आइए जानते हैं उस मानसरोवर का रहस्य. श्रोताओं, इस दोहे में कबीर साहब ने हंस और मानसरोवर के प्रतीक से आत्मा की उस परम स्थिति का वर्णन किया है जहां वह पूरी तरह मुक्त हो जाता है। मानसरोवर सुभर जल हंसा केली कराही, मुक्ता हल मुक्ता चुगे अब उड़ी अनंत न जाही। मान सरोवर सुभर जल हंसा केली कराही, मान

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोतेहो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: किसी के,
1: क्या करना है दीदी?
0: अरे हो रहना किसी के,

श्रोतेहो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत शिक्षकाच्या शब्दातून शिक्षणातील बदलाची गोष्ट या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, या ठिकाणी आज आपण आमंत्रित केलेला आहे सौ योगिता पंकज लोखंडे यांना. जिल्हा परिषद केंद्र शाळा पिंपरी खुर्द, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव इथून त्या आलेल्या आहेत. त्यांचं शिक्षण MA DEd असून त्या अनेक वर्षापासून या सेवेत कार्यरत आहेत. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम,
0: तुमचं या स्टुडिओमध्ये स्वागत.
1: धन्यवाद.
0: मला तुम्हाला सर्वप्रथम अभिनंदन करावं असं वाटतंय. तुम्हाला पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड मिळालेला आहे, तो कुठल्या लेवलला आणि कितव्यांदा तुम्हाला मिळतोय?
1: मला हा चौथ्यांदा मिळालेला आहे मॅडम, जिल्हा स्तरावरती आणि तालुका स्तरावरती पण 6 वेळेस मिळालेला आहे.
0: अच्छा अच्छा,
1: स्पेलिंग बी यामध्ये.
0: अच्छा, अभिनंदन.
1: थँक्यू.
0: आणि तुमची सेवा काळ किती वर्षांचा आहे?
1: माझा आता जुलैमध्ये 26 वर्ष पूर्ण होतील मॅडम माझ्या सेवेला.
0: 25 वर्ष पूर्ण झालेली आहे, जुबली झालीये आणि अजून एक टप्पा पार केलेला आहे. छान छान. प्रवास कसा वाटला आतापर्यंतचा
1: मॅडम? म्हणजे हे 25 वर्ष ह्या विद्यार्थ्यांच्या सहवासात कसे गेले हे कळलंच नाही. म्हणजे त्यांना शिकवण्यापेक्षा आपण त्यांच्याकडून शिकलो, आणि शिकवणं म्हणण्यापेक्षा त्यांना शिकत करणं हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं असतं शिक्षकांसाठी. आणि अतिशय म्हणजे 25 वर्ष माझे अतिशय आनंदाने निघालेले आहेत. आणि आपण घरातल्या सुद्धा काही गोष्टी अशा टेन्शनमध्ये असलो, शाळेमध्ये जर गेलो तर ते सर्व विसरून जातो ह्या बालगोपाळांच्या सहवासामध्ये.
0: खरंच खरंच. जनरली जिल्हा परिषद शाळा म्हटली म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थी जास्त असतात, तर त्यांच्या सहवासात कसे क्षण जातात आणि काय काय अनुभव येतात त्याबद्दल सांगा ना.
1: मॅडम, हे जे तळागाळातील मुलं आपल्याकडे आलेले असतात, अगदी हुशारपासून तर अगदी म्हणजे ज्यांना घरची काहीच परिस्थिती नसते, म्हणजे शिक्षणाचा गंध नसतो, अशा पद्धतीचे मुलं आपल्याकडे आलेले असतात. आता मी नुकतीच नव्या शाळेमध्ये बदलून गेलेली आहे, तर तिथं माझ्याकडे 4th वर्ग आहे. एक मुलगी ती म्हणजे यायची पण अधून मधून यायची आणि तिला बसायचीच नाही ती शाळेमध्ये. थोडा वेळ झाला की मॅडम मी चालणू, नाही तर मग डायरेक्ट म्हणायची की मी शाळेमध्येच येणार नाही. पण मग तिला आता इतकी गोडी लागलेली आहे, ती मला म्हणते की मॅडम तुम्हाला शिकाडशी ना, मी रोज येत जासो आते, पण मला शिकाडा ना.
0: तिला गोडी लागली,
1: इतकी गोडी लागली आणि अगदी जवळ येते, नाही तर ती अगोदर जवळ सुद्धा यायची नाही. पण आता तिला इतकी आवड निर्माण झालेली आहे आणि माझ्याकडून म्हणजे मुळाक्षरापासून चालू केलेलं आहे तिने आता शिकणं.
0: म्हणजे ती गोडी निर्माण करण्याचं कार्य तुम्हीच केलं आणि ते क्रेडिट सुद्धा तुम्हालाच जातं. खरंच. तर हेच महत्वाचं असतं, विद्यार्थी शाळेत येतात, शिकतात, पण त्यांच्यामध्ये आपलेपणाचा भाव, आपण म्हणतो अटॅचमेंट, हे रुजणं फार महत्वाचं असतं. अजून कुठले कुठले उपक्रम तुमच्या शाळेत राबवले जात असतात?
1: आमचं मॅडम, आपण जेव्हा परिपाठ घेतो ना, या परिपाठामध्ये सामान्य ज्ञान असतं, नंतर बातमी वाचन असतं, शब्दकोळे, आम्ही अगोदर शब्दकोळे त्यांना सांगतो आणि त्याचं उत्तर दुसऱ्या दिवशी त्या विद्यार्थ्यांना शोधून आणायला लावतो. त्याच्यानंतर एक प्रश्न देतो विद्यार्थ्यांना आणि त्याचं उत्तर दुसऱ्या दिवशी लिहून आणायचं असतं वहीमध्ये, जेणेकरून ते विद्यार्थी कोणी मोबाईलवर सर्च करतं, कोणी पुस्तकामध्ये, कोणी आईवडिलांना विचारून, म्हणजे याच्याद्वारे त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण होते आणि उत्तर शोधण्याची ते जे असते त्यांची जी वृत्ती ती पण विकसित होते. कारण आईतं जर दिलं तर ते लक्षात राहत नाही, पण स्वतः जर त्याचं उत्तर मिळवलं तर हे कायम लक्षात राहतं.
0: अगदी खरंय, अगदी खरंय. जेव्हा तुम्ही या ॲपमध्ये पोस्ट करण्यासाठी व्हिडिओ बनवत असता तेव्हा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा मिळतो?
1: ते तर म्हणतात मॅडम स्पेलिंग बी असतं ना आमचं दर आठवड्याला येतं ते, तर त्यावेळेस ते म्हणतात की मॅडम आज आले नाही का तुम्ही, आज दिलं नाही का स्पेलिंगचे आम्हाला पाठ करायला. कारण कधी कधी काय होतं की कामाच्या व्यापामध्ये आपण विसरून जातो, तर ते आठवण करून देतात की मॅडम आम्हाला स्पेलिंग द्या पाठांतरासाठी. आणि ते पाठांतराची पण त्यांची ना चढाओढ लागलेली असते विद्यार्थ्यांची. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग मॅडम आम्ही आज ही कविता पाठ केलेली आहे, मग आमचा व्हिडिओ काढा, मग आमचा व्हिडिओ तुम्ही पोस्ट करा. विनोबालाच नाही तर मग माझं युट्यूब चॅनल पण आहे, त्याच्यामध्ये पण मी विद्यार्थ्यांचे व्हिडिओ पोस्ट करत असते की जेणेकरून ते इतरांसाठी सुद्धा उपयुक्त होतात.
0: वा वा. आणि याच सोबत पालकांचा प्रतिसाद कसा असतो?
1: त्यांचे जे व्हिडिओ असतात ना मॅडम, एक शाळेचा ग्रुप तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये मी त्यांना रोजचा अभ्यास पण देते आणि विद्यार्थ्यांचे जे व्हिडिओ तयार केलेले असतात ते व्हिडिओ सुद्धा मी त्या ठिकाणी पोस्ट करते. त्याच्यानंतर आपलं स्टेटस असतं, स्टेटसला पण विद्यार्थ्यांचे व्हिडिओ लावते की जेणेकरून इतरांना सुद्धा असं वाटेल की नाही यांच्या शाळेमध्ये छान उपक्रम चालू आहे आणि मॅडम काहीतरी विद्यार्थ्यांकडून करून घेतात. आणि पालकांना पण आनंद झालेला आहे की आपले मुलं कविता म्हणजे पाठांतर करतात, स्पेलिंग पाठांतर करतात, भाषण असेल तर ते भाषणाचे पण आम्ही व्हिडिओ बनवतो आणि ते पालकांपर्यंत पोहोचत करतो, जेणेकरून पालकांनाही वाटतं की आपल्या मुलांचं छान अभ्यास चालू आहे.
0: आणि प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याचं कौतुक हे असतंच. आणि विशेष तेव्हा वाटतं की जेव्हा मॅडमच्या स्टेटसला आपल्या मुलांचा फोटो आहे किंवा ते काय ऍक्टिव्हिटी करतात स्कूलमध्ये ते बघायला मिळणं. पूर्वी कसं, एकदा मुलगा शाळेत गेलाय की तो काय करतोय स्कूलमध्ये हे कळायचं नाही, मुलंही घरी येऊन सांगायचं नाही, पण आता प्रत्यक्ष त्यांना व्हिडिओद्वारे बघायला सुद्धा मिळतं. ही एक वेगळी पर्वणी म्हणायला हवी डिजिटल क्रांतीमुळे. विनोबा ऍप बद्दल काय सांगाल?
1: विनोबा ऍप अतिशय छान असं ऍप आहे मॅडम. हे जेव्हा मी डाउनलोड केलं ना तेव्हापासूनच माझं म्हणजे मी त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आणि उपक्रम टाकत असते आणि आपल्याला दुसऱ्या जे जिल्ह्यामधले शिक्षक आहेत त्यांचे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात आणि आपल्याला पण आयडिया मिळते, त्याच्यामधून शिकायला मिळतं आणि त्या प्रकारचे उपक्रम आपण आपल्या शाळेमध्ये पण राबवू शकतो किंवा मग आपले उपक्रम सुद्धा इतरांसाठी उपयोगी पडू शकतात. कारण बऱ्याच शिक्षकांचे म्हणजे असे त्याच्यामध्ये असे मेसेज वगैरे येत असतात की तुमचे उपक्रम छान आहेत, उपयुक्त आहेत असं म्हणून.
0: बरोबर. असं म्हणतात शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचं दुसरं घरच, तर असा काही अनुभव आला का आजपर्यंतच्या प्रवासात की आठवणीत राहिला?
1: आठवणीत राहण्यासारखे बरेच असे अनुभव आहेत, पण मी आताच तुम्हाला सांगितलं त्या मुलीचं म्हणजे मला इतकं हे वाटलं अगदी अशी जवळ येऊन म्हणजे आपलेपणा जो म्हणतात ना शिक्षकाबद्दल आदरयुक्त आपलेपणा म्हणजे भीती पण असते तर इतकं म्हणजे जवळून मला इतकं आश्चर्य वाटलं तिचं की ती कोणाशीच बोलायची नाही पण त्या दिवशी इतकी छान बोली. आणि बोलता बोलता आपण म्हणतो ना की बाबा शिक्षकाचं अनुकरण किंवा शिक्षक कसा वागतो हे विद्यार्थी बघतात. तर एके दिवशी आली आणि मला म्हणाली की मॅडम तिच्या भाषेत
0: तिची बोली भाषा
1: मॅडम तू जे आहे कुकुल आयल शे ना म्हणे तुला मस्त देखील आहे ना म्हणे. मला इतकं म्हणजे आश्चर्य वाटलं म्हणजे एवढं निरीक्षण असतं विद्यार्थ्यांचं आणि तिला आपलेपणाने आता ती माझ्याशी बोलते, तिच्या घरातलं सुद्धा काही असलं तर शेअर करते माझ्याशी.
0: कळत न कळत विद्यार्थी आपलं निरीक्षण करत असतात आणि कुठेतरी त्यांनाही आपल्यासारखं बनण्याची इच्छा निर्माण होत असते. असं बऱ्याचदा बघितलंय की विद्यार्थी जे असतात शिक्षकांचं अनुकरण करतात, त्यांच्यासारखं बोलण्याचं, त्यांच्यासारखे हातवारे करण्याचे प्रयत्न करत असतात. तेव्हा खूप छान वाटतं की आपण कोणासाठी तरी रोल मॉडेल आहोत हे खूप छान वाटतं आणि शिक्षकासाठी ते असावंच असं मला वाटतं. पुढचे भावी प्रोजेक्ट तुमचे काय आहेत पटसंख्या वाढीसाठी?
1: मॅडम आता आमच्याकडे स्मार्ट बोर्ड आलेला आहे, डिजिटल स्मार्ट बोर्ड स्मिताताई वाघ यांच्या याच्यामधून आलेला आहे तो. तर आम्ही म्हणजे त्याच्याद्वारे सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवतो आणि माझे विद्यार्थी पण आता त्याच्यावर छानपैकी गणित वगैरे सोडवतात किंवा त्याला चालवू पण शकतात म्हणजे सुरू करू शकतात, त्याच्यावर युट्यूब वगैरे लावू शकतात. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की एक इतर इंग्रजी शाळांचं जे आकर्षण असतं त्याच पद्धतीचं आमच्या इथं स्मार्ट बोर्ड आल्यामुळे ते पण एक आकर्षण होऊन गेलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी आणि आम्ही स्कॉलरशिपचे तास पण घेत असतो. आणि आता हे सरांनी सांगितलं फ्रेंच भाषा ती सुद्धा जर चालू झाली तर ते पण एक वेगळं आकर्षण निर्माण होईल की जेणेकरून पटसंख्या वाढीस उपयोग होईल. आणि आमची जी टीम आहे शाळेची माझ्या शाळेची ते पण सर्व शिक्षिका उपक्रमशील आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने की जेणेकरून आपला पट कसा वाढेल अशा पद्धतीचे उपक्रम आम्ही घेत असतो आणि पालकांच्या भेटी त्यांना शाळेमध्ये कोणते उपक्रम चालतात त्यानंतर मग त्यांना असं त्यांच्या मनामध्ये शाळेविषयी जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा खूप छान प्रकारे शिकवलं जाऊ शकतो आणि छान उपक्रम घेतले जातात, तिथला विद्यार्थी सुद्धा गुणवत्तापूर्ण असतो हे आम्ही त्यांना पटवून देतो.
0: क्या बात आहे, मस्तच मस्तच, खूप छान अनुभव सांगितले तुम्ही. भावी शिक्षकांना काय सांगाल?
1: आता ही जी शिक्षकाची नोकरी आहे तर हे एक व्यवसाय न मानता तुम्ही सेवा म्हणून जर केली तर अतिशय सगळ्यांपेक्षा मला ही जी शिक्षकाची नोकरी अतिशय छान वाटते आणि प्रामाणिकपणे आपण जर विद्यार्थ्यांना जर शिकवलं तर नक्कीच आपले विद्यार्थी पण पुढं एक चांगला आदर्श नागरिक घडू शकतात. तर मला सर्वांना हे सांगणं आहे की इतर नोकरीकडे बघण्यापेक्षा तुम्ही शिक्षकाची नोकरी सगळ्यांनी म्हणजे सगळं म्हणण्यापेक्षा ज्याला खरोखर आवड आहे त्याने खरंच शिक्षकाची नोकरी करावी.
0: मस्तच,
1: कारण मुलांमध्ये मूल होऊन आपल्याला शिकता पण येतं आणि त्यांना शिकत पण करता येतं विद्यार्थ्यांना.
0: छान. म्हणतात ना शिक्षकाची नोकरी अशी की ज्यातून सर्व व्यवसाय निर्माण होत असतात. म्हणजे एक शिक्षक एका मुलाला घडवतो, तो कधी वकील बनतो, कधी डॉक्टर बनतो. म्हणजे हे सगळे व्यवसाय शिक्षकी पेशातून निर्माण झालेले व्यवसाय आपण असं म्हणू शकतो. खूप छान प्रवास आहे तुमचा आणि तुमच्या भावी कार्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण या ठिकाणी आलात, आपले अनुभव शेअर केले, त्याबद्दल मनस्वी आभार.
1: थँक्यू मॅडम.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: कभी तो हंसाए।
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव युडायस कोड 270-316-022-14

हाय हॅलो नमस्कार, मी तुमची आर्ज शुभांगी रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हॅट टचिंग. आपण ऐकत आहात ओल्ड इज गोल्ड. या कार्यक्रमात आज आपण ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेले काही निवडक गीतं. हे दोन नाव म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील ऊर्जेचा महासागर. या जोडीने रोमॅन्टिक गाण्यांपासून ते धम्माल मस्तीच्या गाण्यांपर्यंत सगळंच गाजवलंय. तेव्हा सुरुवातीला ऐकूया चलती का नाम गाडी. संगीतकार ST बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, कलाकार किशोर कुमार आणि मधुबाला. जेव्हा प्रेमात थोडी खेचाखेची आणि भरपूर मस्ती असते तेव्हा हे गाणं ओठांवर येतं. कारच्या इंजिनच्या आवाजात सुरू होणारा हा सुरांचा प्रवास. या गाण्यातील एक विशेष आवाज किशोरदांनी स्वतःच्या कल्पनेतून काढला होता, जो स्क्रिप्टमध्ये नव्हता. ऐकूया हे सुंदर गाणं. हाल

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: श्रोतहो, यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकूया चित्रपट खेल खेल में, संगीतकार आर डी बर्मन, गीतकार गुलशन बावरा, कलाकार ऋषी कपूर आणि नीतू सिंग। तरुण पिढीचा सळसळता उत्साह आणि आर डी बर्मन यांचे हार्ट टचिंग बीट्स हे गाणं रेकॉर्ड करताना आशाताईंनी किशोरदांना विचारलं होतं, इतकी एनर्जी कुठून आणता? त्यावर किशोरदा म्हणाले होते, फक्त चहा आणि तुमची साथ। तर अशीच साथ तुम्ही सुद्धा आम्हाला देत रहा, ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत। ऐकूया सुंदर गाणं एक।

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेली धम्माल गीत. यानंतर कार्यक्रमात ऐकूया चित्रपट पेइंग गेस्ट. संगीतकार ST बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, देव आनंद आणि नूतन यांच्यावर चित्रित झालेलं हे सदाबहार गाणं छोड दो आचल जमाना क्या कहेगा, काळाच्या पुढचं गाणं जिथं प्रेमातला रुसवा फुगवा अत्यंत गोड शब्दात मांडलाय. देवानंद यांच्या स्टाईलला साजेसा आवाज देण्यासाठी किशोरदांनी या गाण्यात अनेक ठिकाणी यॉडलिंगचा हलका स्पर्श सुद्धा दिला आहे. ऐकूया हे सुंदर गाणं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: यानंतर ऐकूया बुड्ढा मिल गया या चित्रपटातलं भली भली सी एक सूरत, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, आणि यातील कलाकार आहेत नवीन निश्चल, अर्चना. साधे शब्द पण अफाट गाजलेलं हे गाणं जे आजही ऐकताना फ्रेश वाटतं. या गाण्याच्या रेकॉर्डिंग वेळी किशोर कुमार खूप जोक्स सांगत होते, विनोद सांगत होते, किस्से सांगत होते, ज्यामुळे आशाताईंना हसू आवरत नव्हतं आणि अनेक रिटेक्स करावे लागले होते. भली भली सी एक सूरत

0: करा. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM RJ शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आता ऐकूया सीता और गीता या चित्रपटातलं RD बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी यांचं गीत. हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांच्यावर चित्रित झालेलं हे एव्हरग्रीन गाणं ओ साथी चल. स्केटिंग करताना गायलेलं हे गाणं आजही पिकनिकची आठवण करून देत असतं. गाण्यात जे स्केटिंगचे दृश्य आहे त्यासाठी गाण्याला एक गती म्हणजे पेस देण्याचं काम आशाताईंच्या हरकतींनी यात केलेलं आहे. तेव्हा ऐकूया ब्युटिफुल सॉन्ग.
2: अरे अरे ए ए

सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM ध्वनियता है खास फोन इन कार्यक्रम हेलो मन भवन एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर तुमच्या मनातलं कुठलंही गाणं काही खास आठवणी शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433 तेव्हा विसरू नका दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग श्रोते हो यानंतर महल या चित्रपटातलं कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलेलं इंदिवर यांचं गीत यातील कलाकार आहेत देव आनंद आणि आशा पारेख आखो आखो मे न बोलता बरंच काही सांगून जाणाऱ्या डोळ्यांची ही संगीतमय गोष्ट या गाण्यात किशोरदांनी देव आनंद यांच्या अभिनयाला हुबेहूब पकडण्यासाठी मध्येच थोडा श्वास रोखून घातलाय तुम्ही नक्कीच त्या जागा ओळखाल अशी मी आशा करते ऐकूया हे खास गाणं

0: करा आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर तीन देविया या चित्रपटातलं SD बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, देव आनंद आणि नंदा यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत अरे यार मेरी तुम भी हो गजब, एका चालत्या गाडीतलं गाणं जिथे प्रियसेची खोड काढणारा प्रियकर आहे. गाण्याच्या शूटिंग वेळी देव आनंद खरोखर गाडी चालवत होते आणि किशोरदा मागे बसून त्यांना गाण्याच्या ओळी समजावत होते. ऐकूया सुंदर गाणं.

0: ट्यून इन एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हॅट टचिंग आरजे शुभांगी सोबत। ओल्ड इज गोल्ड मध्ये पुढचं गाणं ऐकूया, यादो की बारात या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीत दिलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत। यातील कलाकार आहेत तारिक खान आणि नीतू सिंग। ओ मेरी सोनी, गिटारच्या तारांवर छेडलेलं प्रेमाचं एक हळवं सॉन्ग। या गाण्यातील ओ मेरी सोनी ही लाईन आर डी बर्मन यांनी एका इंग्लिश ट्यूनवरून प्रेरणा घेऊन बनवली होती।

0: माझे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर कार्यक्रमात ऐकूया आनंद आश्रम। या चित्रपटातलं श्यामल मित्र संगीतकार गीतकार इंदिवर सारा प्यार तुम्हारा। बंगाली मातीचा सुगंध असलेलं हे गाणं मनाला एक वेगळीच शांतता देतं। हे गाणं ओरिजिनल बंगाली गाण्याचं हिंदी व्हर्जन आहे। किशोरदांनी यासाठी विशेष रियाज सुद्धा केला होता।

यानंतर ऐकूया जवानी दिवानी या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी आणि यातील कलाकार आहेत रणधीर कपूर आणि जया बच्चन. जाने जा ढूंढता फिर रहा, हाय पिचवर गाण्याची आशाताईंची ताकद आणि किशोरदांचा पहाडी आवाज. या गाण्यातील आलाप जो आहे त्यासाठी आशाताईंनी एकाच टेकमध्ये रेकॉर्डिंग पूर्ण केलं होतं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: यानंतर ऐकूया अवतार या चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. राजेश खन्ना आणि शबाना आझमी यांच्यावर चित्रित झालेलं दिन महिने साल गुजरते जाएंगे हे गाणं ऐकून किशोरदा भावूक झाले होते आणि म्हणाले होते की हे गाणं माझ्या आयुष्याशी मिळतं जुळतं आहे. काळ बदलतो पण प्रेम तेच राहतं हे सांगणारं एक भावनिक गाणं.

श्रोते हो आपण ट्यून केलाय रेडिओ मन भवन 90.8 FM. आर जे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये ऐकूया पुढचं गाणं. प्रेमातल्या वचनांची ही सुश्राव्य गुंफण. हे गाणं आर डी बर्मन यांच्या सर्वात प्रिय फेवरेट ट्यून पैकी एक होतं. ये वादा रहा ऋषी कपूर आणि टीना मुनीम यांच्यावर चित्रित झालेलं हे स्पेशल गाणं.

यानंतर कार्यक्रमात ऐकूया द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. कलाकार आहेत अमिताभ बच्चन आणि झीनत अमान. व्हेनिसच्या पाण्यात नौकेवर गायलेलं हे गाणं जगभरात प्रसिद्ध झालं. गाण्यातील जो इटालियन आवाज ऐकू येतो तो तिथल्या स्थानिक व्यक्तीचा आहे जो आर डी यांनी स्पॉटवर रेकॉर्ड केला होता. दो लफ्जों की है दिल की कहानी.

0: ಮನ್ ಭವನ್ 90.8 FM ಆಲ್ವೇಸ್ ಹಾರ್ಟ್ ಟಚಿಂಗ್.
1: यानंतर ऐकूया काश्मीर की कली या चित्रपटातलं ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं एस एच बिहारी यांचं गीत शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित झालेलं हे खास गाणं इशारो इशारो में दिल लेने वाले. ओ पी नय्यर यांचा ताल आणि काश्मीरचं सौंदर्य वा. किशोरदांनी शम्मी कपूर यांच्या एनर्जीला मॅच करण्यासाठी हे गाणं उभं राहून रेकॉर्ड केलं होतं. असे हे खास किस्से आहेत प्रत्येक गाण्यामागचे. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

यानंतर कार्यक्रमात ऐकूया अलबेला या चित्रपटातलं सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत किस्मत की हवा कभी नरम कभी गरम, जीवनाचं तत्वज्ञान सांगणारं हे खेळकर गाणं. हे गाणं किशोरदांच्या अत्यंत आवडीचं होतं आणि ते आपल्या स्टेज शो मध्ये हमखास हे गाणं गात असत.

0: तर मंडळी हे होते किशोर आणि आशा यांच्या सुरांचे काही मोती. हे फक्त संगीत नाही तर त्या सुवर्ण काळाचा एक जिवंत इतिहास आहे. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आर जय शुभांगी. ओल्ड इज गोल्डच्या आजच्या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोतांचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग एका अशा अवलियाला समर्पित आहे ज्याने आपल्या शब्दांनी शब्दांच्या पलीकडचं जग आपल्याला दाखवलं. चित्रपट सृष्टीतील एक असं नाव ज्यांच्या लेखणीत कधी पावसाचा सुगंध असतो तर कधी जुन्या आठवणींचा ओलावा. हो, आपण बोलतोय शब्दांचे जादूगार गुलजार साहेबांबद्दल. त्यांचे शब्द म्हणजे केवळ गाणी नसून ते जगण्याचे अनुभव आहेत. चला तर मग सुरू करूया गुलजार साहेबांच्या सदाबहार गाण्यांचा हा सुरेल प्रवास, ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. श्रोते हो, कधी कधी दोन माणसं एकमेकांपासून वेगळी होतात पण त्यांच्यातील आठवणी मात्र कधीच पुसल्या जात नाहीत. अशाच एका प्रवासात एकमेकांना भेटलेल्या जोडप्याची ही आर्त हाक. या गाण्यामागची गोष्ट अशी, या चित्रपटात अभिनेत्री सुचित्रा सेन यांचा लुक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी मिळता जुळता होता, ज्यामुळे चित्रपट वादात सापडला होता. या गाण्यातील एक ओळ, अगर आप शायर न होते तो बडे ही ऑर्डिनरी होते, ही प्रत्यक्ष गुलजार यांच्या पत्नी राखी यांनी त्यांना म्हटली होती, जी गुलजार यांनी संवादात वापरली. तर आज आपण आता सुरुवातीला ऐकणार आहोत आंधी चित्रपटातलं हे गीत. गायक कलाकार लता मंगेशकर आणि किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन.

तुझसे नाराज नहीं जिंदगी, गायक कलाकार लता मंगेशकर, अनूप घोषाल, संगीतकार आर डी बर्मन। श्रोते हो, आयुष्य आपल्यासमोर अनेक पेच उभं करत असतं, कधी ते आपल्याला रडवतं तर कधी हसवतं, पण शेवटी आपण आयुष्यावर रागवू शकत नाही, कारण तेच आपल्याला जगण्याची संधी देतं। तुझसे नाराज नाही जिंदगी या गाण्याचे दोन भाग आहेत। अनूप घोषाल यांनी गायलेलं गाणं वडिलांच्या हतबलतेचं चित्रण करतं, तर लता दीदींचं गाणं एका स्त्रीच्या वेदनेचं चित्रण करतं, जिला पतीच्या विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या मुलाचा स्वीकार करायचा असतो। ऐकूया हे खास गाणं।

0: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केले रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर गोलमाल या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे पुढचं गाणं आने वाला पल जाने वाला है. खरंय, वर्तमान हेच सर्वात मोठं सत्य आहे. जो क्षण आता आहे तो पुढच्या क्षणी आठवण बनणार आहे. चला तर मग या क्षणाला भरभरून जगूया. हे गाणं एका विनोदी चित्रपटात असून सुद्धा अतिशय खोल अर्थ देऊन जात असतं. अमोल पालेकर आणि बिंदिया गोस्वामी यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला 1980 फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.
2: कुछ नहीं ठहरता ना पंचम, कभी भी कहीं भी, न तुम ठहरे न मैं ही रुकूंगा. मैं क्या बताऊं कि बहता दरिया जब आ रहा था तो जा रहा था.

0: ट्यून इन एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्ड मध्ये आर्ज शुभंगी सोबत। यानंतर आता ऐकूया मुसाफिर हूं यारो, गायक कलाकार किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन। ज्यांचं घर नाही आणि पत्ता नाही, तरीही ज्यांच्या पावलात जग जिंकण्याची जिद्द आहे, अशा भटक्या आत्म्यांचं हे गाणं म्हणायला हवं असं म्हटलं जातं की जेव्हा गुलजार, किशोर कुमार आणि आर डी बर्मन मुंबईला कारने प्रवास करत होते तेव्हा प्रवासातच या गाण्याची चाल आणि शब्द सुचले होते। म्हणूनच यात प्रवासाचा तो वेग आणि ताजेपणा सुद्धा जाणवतो। तेव्हा ऐकूया हे छानसं गाणं।

0: मी आर्जस्वरा आप आंटी उनके लिए रेडियो मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, काही गाणी कविता असतात तर काही कविताच गाणी बनतात। यमक नसलेल्या शब्दांनाही संगीत कसं लाभू शकतं याचा हा एक उत्तम नमुना ते गाणं म्हणजे मेरा कुछ सामान, इजाजत चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे खास गाणं। जेव्हा गुलजार यांनी हे नॉन रायमिंग गाणं आर डी बर्मन यांना दाखवलं तेव्हा ते मजेशीरपणे म्हणाले, उद्या तुम्हाला वर्तमानपत्राची हेडलाईन आणून देशील आणि त्यावरही संगीत द्यायला लावशील, हे काय गाणं आहे, मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है, वगैरे वगैरे। पण आशाताईंनी ते गाणं गुणगुणायला असहज सुरुवात केली आणि अवघ्या 15 मिनिटात पंचमदांनी त्याची चाल तयार केली होती। ऐकूया हे सुंदरसं गाणं।

वन ऑफ द मोस्ट ब्यूटिफुल सॉन्ग्स। नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचान है अगर याद रहे। चेहरा बदलेल, नाव पुसलं जाईल, पण जो आवाज मनाचा ठाव घेतो तो कायमस्वरूपी आपली ओळख बनतो। मेरी आवाज ही पहचान है ही ओळ गुलजार यांनी खास लता दीदींसाठी लिहिली होती। आज ही ओळ लता मंगेशकर यांच्या आवाजाची जागतिक ओळख बनली आहे।

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं घर या चित्रपटातलं, डोळे मनाचा आरसा असतात आणि ओठांनी जे सांगता येत नाही ते कधी कधी डोळे सांगून जात असतात हो ना, अशाच गूढ डोळ्यांवर भाष्य करणारं हे गाणं. गुलजार यांनी हे गाणं रेखा आणि विनोद मेहरा यांच्यावर चित्रित केलं होतं. या गाण्यातल्या शब्दांची गुंफण इतकी तरल आहे ना की आजही हे गाणं रोमॅन्टिक गाण्यांच्या यादीत अव्वल स्थानी असतं.

श्रोते हो आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, ओल्ड इज गोल्ड, आरजे शुभांगी सोबत। श्रोते हो यानंतर या कार्यक्रमात आपण ऐकूया खुशबू या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं, आरडी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं ओ मांझी रे हे गाणं। जीवन ही एक नदी आहे आणि आपण तिचे नावाडी। किनारा कुठे आहे हे कुणालाच ठाऊक नाही आहे, पण प्रवाह आपल्याला पुढे घेऊन जात असतो। हे गाणं किशोरदांच्या सर्वात गंभीर आणि प्रभावी गाण्यांपैकी एक मानलं जातं। या गाण्याने हे सिद्ध केलं की किशोर कुमार केवळ चंचल गाणीच नाही तर अत्यंत गहन भाव असलेली गाणीही तितक्याच ताकदीनं गाऊ शकत असत। सुंदर असं गाणं खास तुमच्यासाठी।

श्रोते हो, आपण ऐकत आहात गुलजार यांची गाणी. यानंतर मौसम या चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं दिल ढूंढता है, संगीतकार मदन मोहन. धकाधकीच्या आयुष्यात जेव्हा मन थकतं तेव्हा ते पुन्हा त्या निवांत क्षणांकडे वळतं जिथं केवळ शांतता आणि आपली प्रिय व्यक्ती असते. या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांच्या शेरावरून घेतलेल्या आहेत. गुलजार यांनी गालिब यांच्या कल्पनेला पुढे नेत आधुनिक काळातील विरहाची जोड दिली आहे.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. मी आहे तुमची आरजे शुभांगी. मित्रांनो, गुलजार साहेब म्हटलं की आपल्याला वाटतं फक्त पाऊस, चहा आणि विरह आणि ते प्रेम. पण थांबा, गुलजार साहेब जेव्हा मूडमध्ये असतात ना, तेव्हा ते असे काही शब्द खेळवतात की ऐकणारा म्हणतो बॉस हे फक्त यांनाच सुचू शकतं. चला तर मग आज थोडा मूड बदलूया, गुलजार साहेबांच्या वेगवेगळ्या गाण्यांचा आस्वाद घेऊया. आता ऐकूया पडोसन चित्रपटातलं किशोर कुमार मन्नाडे यांनी गायलेलं हे सुंदर गाणं. आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलं आहे. चला आता एक म्युझिकल वॉर करूया, साऊथ विरुद्ध नॉर्थ, मन्नाडे विरुद्ध किशोरदा. या सगळ्यांच्या मध्ये अडकलेले आपले मास्टरजी महमूद, हसून हसून पोट दुखेल तुमचं हे नक्की. हे गाणं म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील एक कल्ट क्लासिक आहे. गुलजार यांनी या गाण्याच्या सिच्युएशनसाठी जे मुकाबला स्टाईल संवाद आणि शब्द दिलेत, त्याने या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

ಯ ಕಚತುರ ನಾರ ಅಮ ಜೋಡಗಳೇ.

यानंतर ऐकूया मासूम चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे खास गाणं, हुजूर इस कदर भी ना इतरा के चलिए। हे गाणं खऱ्या अर्थानं गझल कव्वालीचा फ्युजन आहे। नसरुद्दीन शाह आणि राज बब्बर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही पार्टीची शान ठरतं।

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरती शुभांगी सोबत. गुलजार साहेबांच्या लेखणीतून उतरलेली गाणी म्हणजे साधे शब्द नाहीत, तर त्या जिवंत भावना असतात. ओल्ड इज गोल्ड मध्ये अनेक गाणी आज आपण त्यांची ऐकणार आहोत. यानंतर ऐकूया तेरे बिना जिया जायना, गायिका लता मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, कधी कधी घर अगदी भरलेलं असतं, माणसं आजूबाजूला असतात, पण एका खास व्यक्तीशिवाय ते घर घर वाटत नाही. रेखाजींच्या डोळ्यातली ती ओढ आणि गुलजार साहेबांचे हे शब्द ऐकूया, मनाला स्पर्श करणारं हे गाणं. आणि हो, या गाण्यात गुलजार यांनी जिया शब्दाचा वापर इतक्या नजाकतीनं केलाय की लता दिदींच्या आवाजात तो थेट काळजाला भिडतो. हे गाणं आजही प्रत्येक होमसिक व्यक्तीचं लाडकं गाणं ठरतं.

श्रोते हो, जळगावच्या रस्त्यांवरून फिरताना किंवा आयुष्याच्या प्रवासात आपण सगळेच मुसाफिर आहोत, हो ना? ज्याचं घर नाही आणि ठिकाणही नाही अशा एका मुक्त मुसाफिराचं हे गाणं. चला, किशोरदांच्या या सफरीत सामील होऊया. असं म्हटलं जातं की हे गाणं रेकॉर्ड करताना किशोर कुमार इतके मूडमध्ये होते की त्यांनी अनेक ओळी त्यांच्या स्वतःच्या स्टाईलमध्येच इम्प्रूवाइज केल्या होत्या, ज्या गुलजार साहेबांना प्रचंड आवडलेल्या.

संगीतकार राजेश रोशन. मंडळी, सध्याच्या धावपळीच्या युगात आपण खूप गोष्टींच्या मागे धावतोय, पण खरं सुख कशात आहे? जे आहे त्यात समाधान मानण्यात. खट्ट्या मिठ्या आठवणींना उजाळा देणारं हे अतिशय पॉझिटिव्ह गाणं. गुलजार यांनी हे गाणं एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या रोजच्या संघर्षाला आणि आनंदाला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं होतं. या गाण्यामुळेच मिडल क्लास हॅपीनेस ही संकल्पना पडद्यावर अजरामर झाली. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया बंदिनी चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं संगीतकार एस डी बर्मन मोरा गोरा अंग लैले. थोडं आणखी मागे जाऊया, 1963 वर्ष. गुलजार साहेबांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं ते या पहिल्या गाण्याने. एका तरुणीच्या मनातलं काहूर आणि चंद्राच्या प्रकाशाची उपमा, वा वा, काय सुंदर, काय दर्जा आणि काय तिलेखणी, खरंच अप्रतिम.

हे गुलजार साहेबांनी लिहिलेलं सर्वात पहिलं गाणं होतं. दिग्दर्शक बिमल रॉय यांना एका गाण्यासाठी नवीन कवी हवा होता आणि गुलजार यांनी या संधीचं असं सोनं केलं की त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्ड मध्ये आर जे शुभांगी सोबत. यानंतर आंधी चित्रपटातलं हे सुंदर गाणं तुम आ गए हो नूर आ गया है, किशोर कुमार आणि लता मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जिच्या येण्यानं सगळं वातावरण उजळून निघतं? नसेल तर हे गाणं ऐका, तुम्हाला त्या व्यक्तीची नक्की आठवण येईल. संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांची ती मॅच्युअर केमिस्ट्री आणि हे अजरामर गाणं. आंधी चित्रपटातली सगळीच गाणी सुंदर आहेत आणि तसंच राजकीय पार्श्वभूमीवर असली तरी गुलजार यांनी त्यातली प्रेमभावना इतकी जिवंत ठेवली की ती गाणी आजही तितकीच रोमॅन्टिक वाटतात. हो ना.

0: स्वर आपण ठेवून गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, गुलजार साहेबांची गाणी म्हणजे जणू शब्दांचा पाऊस जो भिजवत नाही तर मनाला ओलावा देऊन जातो। आपण ऐकताय रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत। श्रोते हो, तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला आणि यामधील सर्वात जास्त आवडलेलं गाणं कुठलं तेही आम्हाला जरूर कळवा। तुमचे अभिप्राय, तुमचं मत नक्कीच आमच्यासाठी महत्वाचे आहेत। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433। या क्रमांकावर नक्की संपर्क साधा आणि तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला नक्की कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत।
2: इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुरजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया। आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे। कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या। स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14।
1: हाय, हॅलो, नमस्कार। रेडिओ मन भावनच्या सर्व रसिक श्रोत्यांना आरजे शुभांगीचा नमस्कार। आपण ऐकत आहात ओल्ड इज गोल्ड। आजचा आपला शो खूप खास आहे कारण आज आपण अशा जोडीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी तब्बल 3 दशकं बॉलिवूडवर राज्य केलं। LP म्हणजेच लक्ष्मीकांत प्यारेलाल। गल्लीतल्या पोरांपासून मोठ्यांच्या ओठांवर यांची गाणी असतात। चला तर मग व्हॉल्यूम वाढवा आणि ऐका ही सुरेल गाणी, कारण आता सुरू होतोय सुमधूर गाण्यांचा, मनभावन गाण्यांचा हा सुपरहिट प्रवास।

लक्ष्मीकांत पेरेरार यांनी संगीत दिलेलं, गीतकार असद भोपाली यांचं गीत, गायक कलाकार लता मंगेशकर आणि कमल बरोट. ऐकूया हसता हुआ नूरानी चेहरा.

सदस्यांनो, ज्या गाण्याने एलपी जोडीचं नशीब चमकवलं ते हेच गाणं. हे गाणं रेकॉर्ड करण्यासाठी लक्ष्मीजींकडे साधी सायकल सुद्धा नव्हती, ते चालत स्टुडिओला जायचे, पण या गाण्याने त्यांना थेट कारमध्ये बसवलं. यानंतर ऐकूया सावन का महिना, मिलन चित्रपटातलं हे गाणं. गीतकार आनंद बक्षी, गायक मुकेश आणि लता मंगेशकर. बिहारचा लहजा आणि श चा स करण्याची ती गंमत ऐकच या गाण्यात. मुकेशजींना शोर ऐवजी सोर म्हणायला खूप त्रास झाला होता, पण एलपींनी त्यांच्याकडून ते इतकं गोड करून घेतलं की ते गाणं अजरामर झालं. ऐकूया हेच गाणं.

0: पवन करे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. दो रास्ते या चित्रपटातलं बिंदिया चमकेगी गीतकार आनंद बक्षी आणि गायक कलाकार लता मंगेशकर ज्या गाण्याने लग्नाळू मुलांच्या रात्रीची झोप उडवली ते हेच गाणं. मुमताजच्या त्या प्रसिद्ध साडीची आणि या गाण्याच्या तालाची इतकी क्रेज होती की त्यावेळी बिंदियाच्या विक्रीमध्ये मोठी वाढ सुद्धा झाली होती. बिंदिया चमकेगी

प्रिय श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. खोटं बोलणाऱ्यांनो सावधान, कारण आता येतोय तो काळा कावळा. राज कपूर यांनी जेव्हा हे गाणं ऐकलं तेव्हा ते तालावर इतके नाचले की स्टुडिओतला एक टेबल तुटला होता असं म्हणतात. तर हे गाणं आहे झूठ बोले कौवा काटे, बॉबी चित्रपटातलं. गीतकार विठ्ठलभाई पटेल, गायक कलाकार लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग.

यानंतर ऐकूया ऋषी कपूर यांचा तो डफलीचा थाप आणि जयाप्रदाचं सौंदर्य आहा। या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी एल्पिननी खरोखरच्या 15 डफलीवाल्यांना स्टुडिओत बोलावलं होतं। लक्षात आलंच असेल ते गाणं कुठलं आहे, नक्कीच सरगम चित्रपटातलं डफलीवाले डफली बजा।

0: श्रोते हो, ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अमर अकबर अँथनी या चित्रपटातलं माय नेम इज अँथनी गोन्सॉल्विस. अमिताभ बच्चन आणि त्यांचा तो अतरंगी इंग्रजी डिक्शन, वाह. अँथनी गोन्सॉल्विस हे प्यारेलाल जींच्या खऱ्या म्युझिक टीचरचं नाव होतं. त्यांनी दिलेली ही श्रद्धांजली त्यांच्यासाठी खास.
1: You see, the whole country of the system is juxtapositioned by the hemoglobin in the atmosphere because you are a sophisticated rhetorician intoxicated by the exuberance of your own verbosity.
2: What?
3: My name is Anthony Gonsalves.
4: Gonsalves?
3: Right. My name is Anthony Gonsalves.

0: गली नंबर 420।
1: एक्सक्यूज मी प्लीज।
0: ओह यस, एंथनी गोंसाल्वेस।
2: यानंतर बॉबी या चित्रपटातलं हम तुम एक कमरे में बंद हो, चुकून चाबी हरवली तर काय होतं, ऐका या गाण्यातूनच। या गाण्याचं शूटिंग गुलमर्गमध्ये होणार होतं, पण बर्फ नसल्यामुळे पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये सेट लावून ते शूट केलं होतं।
3: सोची तो रहा हूं।
4: क्या

यानंतर आपण ऐकणार आहोत मिथुन चक्रवर्ती आणि अल्पिनचा डिस्को बिट. बप्पी लहरी जरी डिस्को किंग असले तरी अल्पिननी या गाण्यातून सिद्ध केलं की तेही काही कमी नाही आहेत. डिस्को डान्सर चित्रपटातलं आय एम अ डिस्को डान्सर हे गाणं आता आपण ऐकूया.

रोटी कपडा और मकान या चित्रपटातलं हाय हाय ये मजबूरी, पाऊस आणि झिनतमान एल्पिनी यात कमाल केली आहे. गाण्यातला पावसाचा आवाज क्रिएट करण्यासाठी स्टुडिओत बादल्यांनी पाणी ओतलं जात होतं असं म्हणतात. तर ऐकूया हे सुंदर गाणं.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड. आज आपण ऐकत आहोत लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीची अवीट गोडी असलेली गाणी. मोहम्मद रफींच्या आवाजातली ही कव्वाली म्हणजे मास्टरपीस. या कव्वालीसाठी लक्ष्मीकांतजींनी स्वतः कित्येक रात्री कव्वाल लोकांच्या बैठकीत घालवल्या होत्या. पर्दा है पर्दा, अमर अकबर अँथनी.

नंतर आता ऐकूया एक भक्तिगीत जे घराघरात आजही वाजत असतं. लता दिदींनी हे गाणं गाताना डोळे मिटून पूर्णपणे भक्तीत बुडून रेकॉर्डिंग केलं होतं. ते गाणं म्हणजे यशोमती मैयासे बोले नंदलाला सत्यम शिवम सुंदरम.

श्रोते हो ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात लक्ष्मीकांतजी प्यारेलालजी यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. यानंतर ऐकूया मिस्टर इंडिया चित्रपटातलं हवा हवाई हे गाणं. श्रीदेवीच्या बिजली अवतारासाठी एल्पींनी अतरंगी म्युझिक दिलंय.

यानंतर ऐकूया मेरी जंग या चित्रपटातलं जिंदगी हर कदम एक नई जंग है. अनिल कपूर यांच्या करिअरला या गाण्याने एक वेगळी उंची दिली.

आणि खरं तर जेव्हा तुम्ही जाता ट्रीपला, पिकनिकला, तेव्हा खास एक गाणं नक्कीच आठवतं प्रवास करत असताना. ते म्हणजे हसते हसते कटे जाय रस्ते, खून भरी मांग चित्रपटातलं लक्ष्मीकांतजी प्यारेलालजी यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं.

0: मी आहे आरजी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टच।
1: नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। आजच्या ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत। ओल्ड इज गोल्ड मध्ये आज आपण ऐकणार आहोत एक सुरेल प्रवास। गीतकार मजरूह सुलतानपुरी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असं नाव ज्यांनी आपल्या लेखणीनं जवळपास 6 दशकं रसिकांच्या मनावर राज्य केलं। त्यांचीच काही विशेष गाणी आता आपण ऐकूया। मजरूह सुलतानपुरी यांचं पूर्ण नाव असरार उल हसन खान, जन्म 1 ऑक्टोबर 1919, प्रसिद्ध उर्दू कवी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील महान गीतकार। मजरूह साहेबांनी सुरुवातीला हकीम होण्याचं शिक्षण घेतलं होतं, म्हणजेच डॉक्टर होण्याचं शिक्षण त्यांनी घेतलेलं, मात्र त्यांना कवितेची ओढ लागली आणि त्यांनी डॉक्टरकी सोडून साहित्याकडे वळण्याचा निर्णय घेतला। 1946 शहाजहाँ या चित्रपटातून त्यांनी गीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली। या चित्रपटातलं जब दिल ही टूट गया हे गाणं प्रचंड गाजलं आणि मजरूह सुलतानपुरी हे नाव घराघरात पोचलं। त्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांनी बदलत्या काळासोबत स्वतःला बदललं। 50 दशकातील शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी असोत किंवा 70 दशकातील आर डी बर्मन यांची रॉक गाणी असोत किंवा 90 दशकातील पहला नशा सारखी रोमॅन्टिक गाणी असो, त्यांनी प्रत्येक पिढीच्या भावनांना शब्द दिले। मजरूह सुलतानपुरी हे चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानानं सन्मानित झालेले पहिले गीतकार होते। त्यांचे काही गाजलेले चित्रपट म्हणजे CID, चलती का नाम गाडी, तीसरी मंजिल, पाकीजा, यादों की बारात, जो जिता वही सिकंदर। थोडक्यात सांगायचं तर मजरूह सुलतानपुरी हे शब्दांचे असे जादूगार होते ज्यांनी विरह, प्रेम, मैत्री आणि सामाजिक जाणीव या सर्व छटांना आपल्या गीतातूनच अजरामर केलं। रसिक हो, आपण ऐकताय रेडिओ मन भवन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत। ज्यांच्या शब्दांनी बॉलिवूडचा सुवर्णकाळ सजला, ज्यांनी कधी विरहाच्या वेदना मांडल्या तर कधी प्रेमाचा हळुवार ओलावा, असे थोर गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतांची मैफिल घेऊन मी आज आली आहे ओल्ड इज गोल्डमध्ये। साध्या शब्दातून खोल अर्थ सांगण्याची त्यांची कला आजही आपल्याला मंत्रमुग्ध करते। चला तर मग सुरू करूया हा सुरेल प्रवास। सुरुवातीला ऐकूया गाणं इन्हीं लोगों ने ले लीना दुपट्टा मेरा, चित्रपट पाकीजा, गायिका लता मंगेशकर। मजरूह साहेबांनी या गाण्यातून लखनवी नजाकत शब्दात उतरवली आहे। हे गाणं आजही तितकंच फ्रेश आणि एव्हरग्रीन वाटतं।

यादव की बारात या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. आर डी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीचं हे आयकॉनिक सॉन्ग, हे एक एव्हरग्रीन रोमॅन्टिक गाणं मानलं जातं.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर पापा कहते है बड़ा नाम करेगा, कयामत से कयामत तक चित्रपटातलं उदित नारायण यांनी गायलेलं हे गाणं नव्या पिढीसाठी मजरूह सुलतानपुरी यांनी किती तरुण विचार मांडलेत बघा ना या गाण्यातून, त्याचंच हे उत्तम उदाहरण म्हणायला हवं. या गाण्याने उदित नारायण यांना नवी ओळख दिली.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: आराधना चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर या गाण्यातली शब्दांची गुंफण आणि किशोरदांचा आवाज यामुळे हे गाणं भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक ठरलं. ऐकूया हे खास गाणं.

0: यानंतर ओल्डीज गोल्ड मध्ये चलती का नाम गाडी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आता आपण ऐकूया. ओल्डीज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा सुरेल प्रवास. एक अतिशय मजेशीर आणि खट्याळ असं हे गाणं पावसाच्या पार्श्वभूमीवर शब्दांची जादू मजरूह साहेबांनी उत्तम या गाण्यातून साधलेली आहे.
1: एक लड़की भीगी

यानंतर ओल्ड इज गोल्डमध्ये राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही प्रेमी युगलांच्या ओठावर असतं. ऐकूया हे खास गाणं, मेरे जीवनसाथी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं.

0: ट्यून इन एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, शब्दांचा प्रवास इथेच थांबत नाही, कारण मजरूह सुलतानपुरी यांची गाणी काळाच्या पलीकडे जाणारी आहेत। त्यांनी 5 दशकांहून अधिक काळ आपल्या लेखणीने चित्रपटसृष्टीला समृद्ध केलं। त्यांच्या या आठवणींना उजाळा देत आजची ही मैफल अशीच रंगतदार करूया। यानंतर ऐकूया आर पार या चित्रपटातलं गीता दत्त यांनी गायलेलं हे खास गाणं। गुरुदत्त यांच्या चित्रपटातील हे क्लासिक गाणं आजही ताल धरायला लावतं।

0: यानंतर ओल्ड इज गोल्डमध्ये ऐकूया विनोद आणि प्रेम यांचा सुंदर संगम या गाण्यांच्या शब्दात दिसतो. ते म्हणजे चलती का नाम गाडी या चित्रपटातलं हाल कैसा है जनाब का हे गाणं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.
1: क्या ख्याल है आपका

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर ऐकूया पिया तू अब तो आजा, कारवा चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं। हे कॅबरेट सॉन्ग असून मजरूह साहेबांनी यात पाश्चात्य ढब आणली आहे।

देखो वो आ गया।

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात ऐकूया शम्मी कपूर यांची ऊर्जा आणि मजरूह सुलतानपुरी यांचे शब्द. यामुळं हे गाणं विशेष गाजलं. ते गाणं म्हणजे दिवाना मुझसा नाही, चित्रपट तिसरी मंजिल, गायक कलाकार मोहम्मद रफी.
2: दीवाना

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड. आर डी बर्मन यांच्या संगीतानं सजलेलं हे एक अत्यंत एनर्जेटिक गाणं. चित्रपट द ट्रेन, गायक कलाकार मोहम्मद रफी.

यानंतर आता आपण ऐकणार आहोत नौशाद साहेबांच्या संगीतातील हे गाणं शास्त्रीय सुरांवर आधारित असलेलं बैजू बावरा या चित्रपटातलं बचपन की मोहब्बत आपल्या स्वरांनी स्वरबद्ध केलंय लता मंगेशकर यांनी.

यानंतर मिलन चित्रपटातलं मुकेश आणि लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं हे खास गाणं तुमच्यासाठी. ग्रामीण भाषेचा आणि निसर्गाचा सुंदर वापर या गाण्यात केलेला आपल्याला दिसतो. ऐकूया हे खास गाणं.

0: पवन करे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं।

मित्रांनो, ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आता आपण ऐकूया ज्वेल थीप चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं. या गाण्यातून एक वेगळ्या प्रकारचा गूढपणा आणि मोहकता जाणवते.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. तर रसिक हो, गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची ही गाणी, यांचा हा सुरेल प्रवास आपण ऐकतोय. त्यांच्या लेखणीत अशी जादू होती की ती प्रत्येक पिढीला आपलीशी वाटते, मग ती 50च्या दशकातली शास्त्रीय गाणी असोत किंवा 90च्या दशकातली पहला नशा. त्यांच्या शब्दांनी भारतीय संगीत विश्व अधिक समृद्ध केलं. यानंतर या कार्यक्रमात आता आपण ऐकूया शम्मी कपूर यांचा डान्स आणि आर डी बर्मन यांचं संगीत, याचा हा धमाका आहे. मजरूह साहेबांनी या गाण्यात अशा शब्दांची रचना केली आहे जे आजही क्लब गाण्यांमध्ये आघाडीवर आहे. गायक कलाकार मोहम्मद रफी आणि आशा भोसले.

श्रोते हो, मैत्री आणि त्यागाची ही गाथा आहे. या गाण्यासाठी मजरूह साहेबांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकार हा पुरस्कार मिळाला होता. हे गाणं आजही काळजाला भिडतं. ते म्हणजे दोस्ती या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं चाहूंगा मैं तुझे सांज सवेरे.

यानंतर आता आपण ऐकूया यादो की बारात या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गाणं. हे एक हाय एनर्जी सॉन्ग आहे. आर डी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीनं या गाण्यातून एक नवा ट्रेंड सेट केला होता, जो आजही रिमिक्सच्या जगात तितकाच लोकप्रिय आहे.

0: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM. आर जे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये आज आपण ऐकली गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची काही अवीट गोडी असलेली गाणी. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर आम्हाला कळवा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994933. या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा आणि तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला ते नक्की कळवा. तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपद्वारे मेसेज सुद्धा पाठवू शकता. नक्कीच तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल अशी आशा करते. तेव्हा मी आरजे शुभांगी आता तुमचा निरोप घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

खडकात केल खोद काम दगडात मंडपी खांब दगडात मंडपी खांब वागशिंव हाती लई मोट दगडात भव्य मुकवट गणेश माझा पुत्र सावाधा

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लई साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोती आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भाव 90.8 FM. ऑलवेज हार्ट टच.
1: कोणी गुलाबी कधी तोडा राग रुसवा.

तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबर वर मेसेज किंवा कॉल करा. संपर्क क्रमांक 92 84 49 94 33. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.